सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 5:55 आणि 44 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात करीत आहोत. प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मंगलमय आणि आनंददायी जावो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक सौर ज्येष्ठ 13 शके 1948 म्हणजेच 3 जून 2026. आजच्या मंगल दिनाची सुरुवात करणार आहोत सनईच्या मंगलसुरांनी.

श्रुती हो सनई वादन आपण ऐकलं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: ज्यांनी परब्रह्माचे स्वरूप आणि त्याचे विश्वरूप जाणले आहे, सर्व चराचरात व्यापून असलेले परतत्व ओळखले आहे आणि त्यामुळे ज्यांचे मन सर्व प्राणीमात्रांविषयी अपार मायेने व दयेने भरलेले आहे आणि असे आपले सद्गुरूच आपल्याला या भवसागरातून तारून नेतील हा विश्वास कल्याण स्वामींना आहे. पुढील ओवीमध्ये कल्याण स्वामी आपल्या ब्रह्मस्वरूप गुरूंना विनंती करीत आहेत, आपण आपणाते पावे ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितले आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, याची आठवण देऊन कल्याण स्वामी समर्थांना अधिकारवाणीने प्रार्थना करतात की ब्रह्म प्रमाण देऊन जाणण्याचा विषय नाही. पाच ज्ञानेंद्रिये मन बुद्धी आदीद्वारे तर्काने ब्रह्म अनुभवाला येत नाही हे मला ठाऊक आहे, परंतु हे सद्गुरु राया आपण अतिशय उदार आहात, तेव्हा या कथनाचा मला प्रत्यय आणून द्यावा. साधकाला भगवंताचे दर्शन हवे असते, पण आत्मानात्म विवेक करीत जसजसे भगवंताच्या चिंतनात निमग्न होत जावे तसे लक्षात येते की तो कुठे दूर नाही, बाहेर नाही, तर आपल्याच अंतरात आहे. देह हेच त्या देवाचे मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडेचा विचार करताना हे अधिक स्पष्ट होते. माणसाच्या जीवनाची धारा स्थूलपणे बाह्य विश्वाकडे स्थूलाकडे आकर्षित झालेली असते, दृश्यामध्ये रमलेली असते, परंतु अध्यात्माकडे वळलेल्या साधकाची दृष्टी आत्मस्वरूपाकडे म्हणजे आत सूक्ष्माकडे वळलेली असते. हीच ती जीवनाची उलटी धारा. उलटी धारा म्हणजेच राधा. राधा ही कोणी व्यक्ती नाही, तर भगवंताला समर्पित होण्याची वृत्ती आहे. रासक्रीडा करताना कृष्ण प्रत्येक गोपीसोबत असायचा, याचा अर्थ अंतरात असलेल्या त्या कृष्णाला भगवंताला त्यांनी जाणले होते, म्हणून तो त्यांच्याबरोबर आहे हे त्यांना कळत होते आणि सामान्य माणसाला ते कळत नाही. पण तो त्याच्या निकट अंतरातच असतो, म्हणून भगवंताला पाहायचे म्हणजे आपण आपल्यालाच पाहायचे, ओळखायचे. आपण आपल्याला रोजच आरशात पाहतो, पण ते पाहणे आणि हे पाहणे भिन्न आहे. त्यासाठी मुळात मी म्हणजे देह नाही हे जाणले पाहिजे. देहाचा अहंकार दूर करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. एकदा हा अहंकार दूर सरला की आत्माराम सन्निधच आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रुती हो, आपण ऐकत होतात चिंतन. लेखन होतं संजीवनी तोफखानी यांचं. श्रुती हो, आपल्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने केली तर आपला संपूर्ण दिवस हा प्रसन्न जातो. चला तर मग आपल्या प्रभातवंदना या कार्यक्रमात सुरुवात करूया मधुसूदन कानेटकर यांच्या आवाजातील श्री गणेश पंचरत्न स्तोत्रयाने.

प्रभातवंदना कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामानंद यांची भूपाळी सहकाऱ्यांसह लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत जोखामिळा यांची भक्तीरचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. या रचनेसाठी संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं

0: श्रुती हो या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करतोय कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते
2: मॅडम. बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची हे आपण बघतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की पावसाचं पाणी अडवा पाणी शिरवा तंत्रज्ञान काय आहे, त्याचा कशा पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. आता सध्या अल निनो या सुद्धा हवामान बदलाची चर्चा सुरू आहे की ज्याचा शेतीवर थेट परिणाम होऊ शकतो. कशा पद्धतीनं या बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीपाची पूर्वतयारी केली पाहिजे.
3: अल निनो हा एक प्रशांत महासागरातल्या पाण्याच्या तापमानात होणारा असामान्य असा बदल आहे. त्यामुळे काय होतंय, जगभरात हवामानावर परिणाम होतोय, परंतु भारतात विशेषत पावसावर त्याचा जास्त प्रभाव हा दिसून येतोय. समुद्रातलं तापमान आणि वाऱ्यांच्या चक्राचं जागतिक पातळीवरचं बदलवणारं हे नैसर्गिक घटक असं आहे. याचा थेट परिणाम भारताचा पाऊस आणि शेती या उत्पादनावर होतोय. आता काय होतंय, अल निनोच्या वेळी पॅसिफिक महासागरात समुद्राचं तापमान हे वाढतं आणि याच्यामुळे भारतातलं जे आपलं मान्सून वारं आहे म्हणजेच पावसाळी वारं आपण म्हणतो ते कमजोर पडतात, किंवा पावसाच्या वितरणामध्ये कमी किंवा अधिक प्रमाण असं होऊ शकतं, किंवा अनियमितता येऊ शकते, किंवा उशिरा पाऊस होऊ शकतो. म्हणजे हे अनिश्चित आहे. म्हणजे कसं आहे, सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड होऊ शकतो, किंवा मध्यंतरीमध्ये ड्राय डेज दिसू शकतात, किंवा परतीचा जो पाऊस असतो त्याच्यामध्ये सुद्धा

0: अनियमितता दिसून येऊ शकते असं आहे. साधारणतः कसं आहे, अल्निनो ज्या वर्षी असं वातावरण तयार होतं त्यावेळी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते.
1: यावर्षी सांगितलीच आहे, यावर्षी 92%
0: हो. हवामान तज्ज्ञांनी हे असं अगोदरच त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तर याचा परिणाम काय होतोय की पिकांवर ताण येतो, कमी उत्पादन आहे, पाणी टंचाई आहे, विशेषतः कोरडवाऊ क्षेत्रातील पीक उत्पादकतेवर याचा प्रतिकूल असा परिणाम होणार आहे. अल्निनो साधारणतः 2.5 ते 7 वर्षांनी येत असतो, त्याचा प्रभाव 9 ते 12 महिने हा राहू शकतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय, वारं हे कमजोर होतं, त्यामुळे उबदार पाणी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात साचून राहतो आणि त्यामुळे हवामानाचं चक्र आहे ते पूर्ण सगळं बदलून जात. आता भारतावर पावसावर परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे आपण म्हटलं की पावसाचं प्रमाण कमी असू शकतं, पावसाचं वितरण सुद्धा अनियमित होणार आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता याच्यात असते. शेतावर याचे काय परिणाम होऊ शकतात, तर पेरणी तुमची उशिरा होऊ शकते, पाणीच नाही वेळेवर, पाऊस नसेल तर पेरणीवर परिणाम होणार आहे, दुबार पेरणीची तुम्हाला संकट ओढवू शकतं, पाण्याची कमतरता येऊ शकते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उत्पादनात घट सुद्धा या सगळ्यांमुळे होऊ शकते. महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा परिपाक चारा टंचाईवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे फक्त एकच बाब नाही, पाऊस ही आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे, शेतीशी निगडीत शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सगळ्याच बेसिक गोष्टींवर याचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. सगळ्यात जास्त आपल्या सातारा भागात तर सोयाबीनचं जास्त पेरणी होते, सोयाबीनवर सुद्धा याचा फटका बसू शकतो. कापूस आहे, तूर आहे, ज्वारी आहे, खरीप ज्वारी आहे, भात आहे, कारण भात तर आपलं मेजर पाण्यावर अवलंबून असणारं पीक आहे. खूप महत्वाची आणि प्रमुख खरीपची जी पीक आहेत ती सगळीच यावेळी आपली संकटात आहेत, हे शेतकऱ्यांनी अगोदरच याची जाणीव करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी काळजी पण घेणं गरजेचं आहे. आता अल्निनोवरचा आपण शेतीवरचा परिणाम काय होऊ शकतो संभाव्य, तर पाऊस कमी होतोय मग उशिरा पेरणी होणार आहे, पावसाचं अनियमित वितरण झालं तर उगवण कमी होणार आणि तुम्हाला पुनर्लागवड करण्याची हे होणार आहे. जर खूप दीर्घ खंड पडला पावसात तर तुमचे पिकं कोमेजून जाणार आहेत, तापमानात वाढ जर झाली, पावसाचं प्रमाण कमी झालं तर फुलगळ कमी होणार आहे, उत्पादनात घट, पाण्याची कमतरता भासली तर सिंचनावर ताण सुद्धा येणार आहे, चारा टंचाई निर्माण झाली तर तुमची जी जनावरं आत्ता आहेत त्या पशुधनासाठी खाद्याचं प्रमाण कमी होणार आहे, कीड आणि रोगांमध्ये बदल होणार आहेत, मग त्यावेळी तुमचे तुडतुडे मावा यांच्यामध्ये वाढ होणार आहे, आर्थिक नुकसानीला तुम्हाला शेतकऱ्यांना येऊ शकणार आहे. सोयाबीनमध्ये म्हणाल तर उगवण कमी होणार आहे, शेंगांचं प्रमाण कमी लागण्याची शक्यता आहे, नाही का, त्यामुळे आंतरमशागत आहे, बाकीच्या गोष्टी, तूर आहे, तुरीला पण फुलगळ आहे, ज्वारीत दाणे कमी भरण्याची शक्यता होऊ शकते, भातावर तर म्हणजे अगदी पाण्याअभावी उत्पादनात घट सुद्धा खूप मोठी येऊ शकते. एवढंच नव्हे तर फळपिकांवर सुद्धा फळाचा आकार कमी होणं, फळगळ होणं, हे असे भरपूर दुष्परिणाम हे शेतकऱ्यांना दिसून येण्याची शक्यता आहे.
1: म्हणजेच या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांनी काळजी घेऊन त्याची खरीपाच्या पूर्वतयारीमध्ये नियोजन केलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन म्हणा किंवा आणखीन वेगळ्या प्रकारची तयारी ही करणं महत्वाचं आहे.
0: अगदी अगदी.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. श्रोते हो, आपण ऐकत होता कार्यक्रम कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेमध्ये. या रूपरेषेनंतर 6:50 कार्यक्रम परिसर. या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची याविषयी आपण ऐकणार आहोत लेखन सुनील बोहिटे यांचं. 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7 वाजताची वेळ सुविचाराची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलकुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमचे आज प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम याप्रमाणे असतील. 7:45 म्हसवडकर सराफ, 7:50 प्लॅनेट फर्निचर, 8:15 ओळख बाजारपेठेची, 8:25 विमोहन हर्बल केअर, 10:00 डॉक्टर राजबोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी, 10:05 जोगळेकर हॉस्पिटल, 10:10 एस हॉस्पिटल आणि 10:15 PN गाडगिळे अँड सन. सुगम संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 7:50 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:40 आणि 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. महिलांसाठी

0: ही कार्यक्रम घरकुल आज सकाळी 9:30 यामध्ये 5 जून पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने कुमारी प्रियांका कदम यांचे पर्यावरणाचे महत्व या विषयावर कीर्तन आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन वसुंधरा खांडके यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 10:30. 11:00 नाट्य संगीताचा कार्यक्रम तर 11:30 एकही कलाकार. दुपारी 12:00 विनीता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज संध्याकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजार भाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमची शेती आमचा परिसर शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव, आत्मनिर्भर महिला शेतकरी या मालेत विजया साळुंखे मुक्काम पोस्ट मोरावळे तालुका जावळी यांची शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून साधलेली प्रगती याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर. श्रोते हो, याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केले जातील. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची घोषणा काही क्षणात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
3: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
5: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
6: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
7: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
8: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
7: खरंच?
8: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
7: आणि पारंपरिक कोर्सेस?
8: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
9: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
10: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
11: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
10: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
11: सातारा DCC बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
12: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
11: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
12: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
13: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा

0: टक्का अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रात. सोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. आता प्रसारित करतोय कार्यक्रम परिसर. यामध्ये ऐकूया परिसंस्था साताऱ्याची, याविषयी लेखन सुनील भोईटे यांचं.
5: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागामध्ये आपण साताऱ्याच्या परिसंस्था ह्या मालिकेमध्ये काल आपण ऐकलं की जे काही आपला साताऱ्याचा पश्चिम घाट आहे, ह्याला जो युनेस्कोचा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. आता या दर्जाच्या बरोबरीने ह्या भागाची अजून काही जी वैशिष्ट्ये आहेत, तर त्या वैशिष्ट्यांवर आज आपण नजर टाकूया. साताऱ्याची परिसंस्था या आजच्या भागामध्ये. आज ऐकणार आहोत आपण साताऱ्याच्या नद्या. तर साताऱ्याच्या नद्या म्हणलं की तुमच्या समोर लगेच सगळ्या नद्यांची नावं, तुमच्या आसपासच्या परिसरातल्या नद्या किंवा त्यांची नावं, लगेच त्या असणाऱ्या मुख्य नद्या उपनद्यांची नावं तुमच्या नजरेसमोर तरळून गेली असतील. अगदीच खरं आहे, साताऱ्यामधून अत्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभराच्या अर्थकारणावर परिणामकारक ठरणारी मुख्य नदी साताऱ्यामध्ये उगम पावते महाबळेश्वरला, कृष्णा. तरी कृष्णाला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा म्हणलं जातं. उगम पावते महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरला साधारणतः 1300 मीटर उंचीवरून ही वाई सातारा कराड असा प्रवास करत ती पुढे सांगली जिल्ह्यामधून खाली मग बाकीच्या इतर स्टेट्समधून ती समुद्राला मिळून जाते. आता नदीबद्दल किंवा एकूणच या नदीच्या प्रवासामध्ये असणाऱ्या घाट, देवालय याच्याबद्दल खूप छान आख्यायिका, मिथकं वगैरे सांगितली जातात. परंतु या सगळ्यांचा सरतेशेवटी परिणाम काय आहे, तर नद्या या पवित्र आहेत आणि पूजनीय आहेत. जल पूजनीय आहे, संसाधन आहे. कृष्णा ही मुख्य नदी, तिच्या बरोबरीने महाबळेश्वरमध्येच उगम पावणारी दुसरी तिची भगिनी म्हणजे कोयना. आता कोयना मात्र कृष्णेच्या बरोबरीने न वाहता, कृष्णेला समांतर न वाहता, कृष्णेच्या बरोबर विरुद्ध दिशेने ती 1600 खोऱ्यातून खाली कराडच्या बाजूला निघून जाते. याच नदीच्या कोयना नगरच्या जागी या नदीवर एक फार मोठं धरण बांधलेलं आहे, जे की तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधलं एक मोठं धरण मानलं जायचं आणि मोठं जलविद्युत केंद्र मानलं जायचं. या जलविद्युत केंद्राच्या बाजूने असणारा जो प्रदेश आहे तो सद्यस्थितीमध्ये सह्याद्री व्याघ्र राखीवचा प्रदेश म्हणून मानला जातो. परत एकदा एक अनोखं हे बघा, ह्या कृष्णेच्या बरोबरीनं उगम पावणारी अजून एक नदी जी की महाबळेश्वरमध्येच उगम पावते, ती म्हणजे वेण्णा नदी. आता वेण्णा नदी मात्र एक खोरं पलीकडचं, म्हणजे कृष्णा नदी वाहते वाई खोऱ्यातून आणि वेण्णा नदी वाहते मेढा खोऱ्यातून किंवा केलगर खोऱ्यातून. फक्त एका खोऱ्याचं अंतर की तिथून तुम्हाला हा वेण्णा नदीचा समांतर प्रवास कृष्णा नदीला तुम्हाला साताऱ्यापर्यंत झालेला आढळतो. आधीची नदी पाहिलेली आपण कोयना, ती कराडमध्ये कृष्णेला मिळते. वेण्णा नदी ही साताऱ्यामध्ये संगमहुली येथे कृष्णेला मिळते आणि त्या संगमहुलीचा घाट आजही आपल्याला, आपण ऐकून असाल, माहिती असेल की हा पवित्र मानला जाणारा एक घाट आहे आणि या घाटाची देवालयं, शिवालयं जी काय आहेत ती निश्चितच पाहण्यासारखी आहेत. याच्या बरोबरीनं अजून मोठ्या मुख्य नद्या कुठल्या साताऱ्यामधली म्हणता येतील, तर उर्मोडी. उर्मोडी नदी ही कास तलाव आहे किंवा कासचा परिसर आहे पठाराचा. त्या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावाच्या वरच्या बाजूला, कासच्या वरच्या बाजूला ही उर्मोडी नदी उगम पावते. तिथून ती परळीच्या दिशेने प्रवास करत परत त्या कास नदीच्या किंवा कासच्या धबधब्याचा जो एक मोठा आपल्याला जो काही माहिती असणारा भाग आहे तोच म्हणजे वज्राई धबधबा. तर तो उर्मोडी नदीचाच धबधबा आहे बरं का मित्रांनो. तर तो धबधबा पुढे समुद्र सपाटीला अगदीच म्हणणार नाही 500-600 मीटरला येऊन तो थांबल्यानंतर तिथून नदीचा प्रवास सुरू होतो आणि काशीच्या ठिकाणी ती कृष्णेला मिळते. याच्या बरोबरीनं तिला समांतर परंतु ठोसेघरच्या खोऱ्यातून वाहणारी तारळी नदी आहे. तारळी नदीचा उगम हा चाळकीवाडीच्या जवळ आहे. चाळकीवाडी नंतर जो काही आपल्याला ठोसेघरमध्ये धबधबा दिसून येतो फार मोठा, अगदी जगभरातून पर्यटक तो धबधबा पाहण्यासाठी येतात, तो मित्र हो तो धबधबा देखील या तारळी नदीवरच

0: तयार झालेला आहे. तरळी नदी राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारं जे गाव आहे तिथं उंब्रज या गावामध्ये कृष्णेला मिळते. आता या सगळ्या नद्यांचे हे प्रवास जर बघितले तर सगळ्यात मोठी नदी आहे ती मात्र कृष्णा नदी आहे की जी अखंडपणे समुद्राला मिळते. बाकी सर्व नद्या आहेत ह्या तिच्या उपनद्या आणि बहुतांश या सातारा जिल्ह्यातच कृष्णेला मिळतात. परंतु यांच्या प्रवासाच्या पहिल्या 50 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये ह्या प्रत्येक नद्यांवर तुम्हाला मोठी धरणं बांधलेली तुम्हाला दिसून येतील. जसे की कृष्णेवर धोम येते साधारण 1982 धोम धरण बांधलं. कनेर या गावी वेण्णा नदीवर 1986 धरण झालेलं आहे. तर कोयना धरण हे 1964 कोयनानगर या ठिकाणी झालेलं आहे आणि ती आजही तिच्या कोयना धरणाच्या असणाऱ्या विस्तारित वेगवेगळ्या टप्प्यांच्या जलविद्युत केंद्राच्या मधून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि इतर राज्यांना वीज पुरवत आहे. धन्यवाद.
1: परिसंस्था साताऱ्याची याविषयी आपण ऐकत होता परिसर या कार्यक्रमात. लेखन होतं सुनील भुईटे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आता आजच्या दिवसाचं महत्व ऐकणार आहोत दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 3 जून. भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1890. त्यांचा लौकिक चित्रकार म्हणून असला तरी त्यांना खरीखुरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपट क्षेत्रातल्या कामगिरीमुळे. 1 डिसेंबर 1917 रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि 1919 मध्ये सैरंध्री या आपल्या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली. कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्रीभूमिका आणि पौराणिक काळातल्या राजवैभवाचं दर्शन हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला आणि बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त आणि सौंदर्य प्राप्त करून देऊन पुढचं पाऊल टाकलं. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही शांताराम, एस फतेलाल, विष्णुपंत दामले आणि केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालवला. लेखिका तसंच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म 3 जून 1892. सांजवात या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचं स्थान मिळवणाऱ्या आनंदीबाई शिर्के या 100 वर्षांपूर्वीच्या काळातल्या एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता त्या काळात खानदानी मराठी कुटुंबातल्या या स्त्रीनं आपली सुधारक मतं ठामपणे मांडली आणि दृढपणानं ती अंमलातही आणली. महर्षी कर्वे यांनी भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली 3 जून 1916 रोजी. हिंदुस्थानच्या फाळणीची माउंटबॅटन योजना जाहीर झाली 3 जून 1947 रोजी. जमिनीवरून हवेतल्या लक्ष्यावर मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली 3 जून 1998 रोजी. स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे संपादक, लेखक, नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचं निधन झालं 3 जून 1956 रोजी. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करू लागले. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना 1.5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. 1920 नंतर महात्मा गांधीजींच्या राजकारणात ते सहभागी झाले. असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल आणि सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अनुक्रमे 1.5 आणि 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या. लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालवलं होतं. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. वीर वामनराव जोशी या नावानंच त्यांना जनता ओळखत असे. त्यांनी काही नाटकंही लिहिली आहेत. त्यापैकी खूबसुरत बला या उर्दू नाटकावर आधारित राक्षसी महत्वाकांक्षा तसंच रणदुंदुबी ही नाटकं प्रसिद्ध आहेत.

0: चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचं निधन झालं 3 जून 1997 रोजी. भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं 3 जून 2014 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आजच्या दिवसाचं महत्व आपण

0: चार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोते हो, ऐकूया आजचा सुविचार. अपयशाला घाबरू नका, प्रत्येक चूक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवते. सुविचार पुन्हा एकदा ऐकूया. अपयशाला घाबरू नका, प्रत्येक चूक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवते. आजचा सुविचार आपण ऐकला. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
4: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेल
5: सोय. संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाइल 9960139915,
5: 0121622545.
6: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
7: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
6: आणि कपडे?
7: अगं बाई, ते राहिलेच की हो.
6: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
7: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
6: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
7: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
8: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
9: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
8: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
10: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
11: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
12: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ETB प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
11: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
12: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन, कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
11: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
12: संपर्क 78759-59-510.
13: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
13: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
7: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
13: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
7: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
13: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
7: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
6: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे.
14: अक्षय, अरे ये ना.
6: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
14: अरे हो, किती प्रश्न बाबा.
6: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
14: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
6: कोण जोगळेकर?
14: बाळ एम जोगळेकर, ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
6: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
14: हा अरे

0: गलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट. साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग. बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: मग नंबर दे ना त्यांचा.
0: हा घे. अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917 आजच फोन करतो. मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
3: श्रोते हो, ही आहे आपल्या सगळ्यात जवळची आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. आता यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्र प्रसारित करेल, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. वळूया पुणे केंद्राकडे विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी.

0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं। हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या। क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे। त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील। दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे। आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला। कुटुंबाच्या

व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ सीपीआय, सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहा.

0: गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या दोन बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: हो दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोतेहो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोतेहो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

श्रुतिहो ज्ञान माहिती आणि मनोरंजन देणारी ही आहे आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर. आता यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मिळणारी ऍप सही 558 kHz वर आकाशवाणी मुंबई की ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल आणि अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला हे कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नाही आहे आणि पॅसिव्ह

0: स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
1: एक्झाम्पल फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
0: अच्छा.
1: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
0: अच्छा.
1: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
0: बापरे.
1: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग. दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढंत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
0: अच्छा. डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
1: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आज माहित आहे ना की चांगलं नाही, हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खायला काय होत नाही. पण तुम्ही सांगणार का तंबाखू खायला? नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता मला ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाहीये. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट बाय नॉट हॅव्हिंग टबॅको. सिमिलरली ओल्ड कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट प्रिव्हेंटेबल ओल्ड कॅन्सर. यू कॅन स्टॉप ओल्ड कॅन्सर.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हणतो की जसं मानसिक, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
1: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
0: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्या

0: the best way to leave tobacco is self-will. Self-willच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात कधी कधी. फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधतो की लाल धागा म्हणजे खडा करून घ्या, हे करायचं नाही, मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय, कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे, हे करायचं नाही. तसंच हे काही रिमाइंडर असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला तर नाही फार आपल्याला. कारण की तो आपल्याला जी हवी असते, ती क्रेविंग्स असते, ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला

0: फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातं की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे त्याची पण सवय लागू शकते.
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम निकोटीन पॅचेस पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटणार नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फेन, त्याच्याऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की, म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊ नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्हाला सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते तू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्याल?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ते आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.

0: आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मागच्या आठवड्यात आपण झेलम चौबळ केसरी टूर्सच्या ज्या डिरेक्टर आहेत त्यांचा एक छान असा इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आवडीचा दागिना म्हणजे बांगड्या. वेगवेगळ्या बांगड्या खरेदी करायला त्यांना खूप आवडायचं लहानपणापासून आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आवडीचं म्हणजे शिंदेशाही तोडे. तर याबद्दलच आज बोलणार. लग्न सराई सुद्धा आता सुरू झालेली आहे. या निमित्ताने बांगड्या हा भारतीय संस्कृतीतला सगळ्यात महत्वाचा भाग आणि लग्नामध्ये याला महत्व असतं, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल बांगड्यांची आता सध्या वेगवेगळे प्रकार आणि त्याची क्रेज किती आहे?
3: आता सध्या बांगड्यांची क्रेज ही तसं म्हटलं तर खूप वाढलेली आहे.
2: बर.
3: आणि ह्या बांगड्या फक्त लग्न सराईसाठीच असं नाही तर बाकी ही ओकेजन्सला वापरता येतील अशा पद्धतीच्या बांगड्या, जसं की ऑफिस वेअरसाठी एक सिंगल डायमंड बांगडी म्हणा.
2: बर.
3: किंवा जी गोट असतात किंवा एक सिंगलच बांगडी घालायची
2: हो,
3: किंवा काही ट्रेडिशनल ओकेजन्स असतील त्याला बांगड्यांचा सेट घालणे, चारचा, सहाचा, दोनचा, अशा पद्धतीचं प्रमाण वाढत आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट त्यात येत गेल्या आहेत. तर बांगडी ही पूर्ण डायमंड्सची असू शकते किंवा पूर्ण सोन्याचीही असू शकते, त्यात वेगळे वेगळे खडे असू शकतात किंवा नक्षी, जाळीदार नक्षी, अशा काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर डिझाईन्स आता आलेल्या आहेत.
2: ओके.
3: किंवा ऍडजस्टेबल प्लास्टिकची बांगडी त्याच्यावरती सोन्याचं काम केलेल्या गोष्टी.
2: बर.
3: अशाही नवीन कन्सेप्ट आलेल्या आहेत ज्यात वजन कमी लागतं पण बांगडी ही पूर्ण होते, उठून दिसते
2: आणि सोन्याची असते.
3: सोन्याचीही असते.
2: वा. आपल्याकडे एक जुनी पद्धत होती की पाटल्या, बांगड्या आणि मग तोड्या अशा प्रकारे हात भरला जायचा पूर्वीच्या काळी आणि हिरवा चुडा त्या मध्ये मध्ये घातला जायचा. तर अजूनही तशा पाटल्या बांगड्या घेतल्या जातात का?
3: हो, अजूनही तशा पाटल्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात कारण जी पारंपरिक पद्धत आहे ती तर कुठे जात नसते.
2: हो, हो.
3: तीच पुढे पुढे पुढे जाते.
2: हो.
3: आणि ऑफिस वेअर बरोबर काही ट्रेडिशनल फंक्शन साठी ह्या तुम्ही म्हणताय तशा पाटल्या बांगड्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
2: नक्कीच नक्कीच. आता श्रोते हो, लग्न सराई सुरू होणार आहे आणि या निमित्ताने जर का तुम्ही सुद्धा दागिन्यांची खरेदी करणार असाल त्याचबरोबर बांगड्या, मंगळसूत्र असे लग्नासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस याची सगळ्याची भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल म्हसवडकर सराफ इथे आणि त्याचबरोबर

0: वर अत्यंत पारदर्शक व्यवहार सुद्धा त्यांच्याकडे होतो. तेव्हा या दागिन्यांच्या खरेदीसाठी जरूर व्हिजिट करा म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, प्लॅनेट फर्निचर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: खर तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
7: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करतंय, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करतंय. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. म्हणजे एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
6: बरोबर.
7: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
6: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
7: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
6: बरं,
7: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचे शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
6: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
7: नमस्ते.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
3: श्रोते हो, आपण ऐकत होता प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
3: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसत किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
3: संपर्क 83 29 72 94 98।
4: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये, जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा, तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
5: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
9: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत, सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील ही गीतरचना, दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात।

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांना. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात. या गीतासाठी स्वर आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या आवाजात योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रुतीहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बीते 15 वर्ष में पश्चिम बंगाल की सत्ता पर काबिज रही तृणमूल कांग्रेस में अब जो कुछ हो रहा है वो खुली बगावत की तरह है। दुश्मन की वायु रक्षा को तबाह करेगी रुद्रम 2 मिसाइल। अमर उजाला के अनुसार रक्षा अनुसंधान और विकास संगठन और वायुसेना ने हवा से सतह पर मार करने वाली सुपरसोनिक मिसाइल का सफल परीक्षण किया।
1: धन्यवाद मुकेश। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी एलोइना रोड्रिग्स गोमेज आज से 5 दिन की भारत यात्रा पर। कांग्रेस के वरिष्ठ नेता डीके शिवकुमार आज दोपहर बाद कर्नाटक के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे। पश्चिम बंगाल में आज से शुरू होगी अन्नपूर्णा योजना। पात्र महिलाओं को हर महीने मिलेगी 3,000 रूपए की सहायता। बांग्लादेश के विदेश मंत्री खलीलुर रहमान संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र के अध्यक्ष निर्वाचित। विदेश मंत्री एस जयशंकर ने दी बधाई। और जर्मनी ने हवाई मार्ग से यात्रा करने वाले भारतीय नागरिकों के लिए ट्रांजिट वीजा की अनिवार्यता आज से समाप्त की। भारत ने कहा इससे दोनों देशों के लोगों के बीच आपसी संपर्क बढ़ेगा। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: श्रोते हो अपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर। सकाळचे 8:15 प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे।
3: फ्रेंड्स, आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक झालंय। चांगली वेल्थ क्रिएट करायची म्हटल्यानंतर चांगला ऍडवायझर देखील असणं तितकंच महत्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये असतात फायनान्शियल ऍडवायझर वगैरे, आपल्या इथे सातारात कुठे आलंय? तर याच प्रश्नाची उकल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकला की नक्कीच होईल। कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये। चला तर मग गिरीशा वेल्थचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शंकरा करपे सरांकडून जाणून घेऊयात वेल्थ क्रिएशन बद्दल अधिक माहिती। हॅलो सर।
5: हॅलो
3: सर, ओळख बाजारपेठेची यामधील वाटचाल श्रीमंत इकडे या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत।
5: धन्यवाद
3: सर। मला नुकताच जॉब लागलाय आणि मला माझी सॅलरी योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची।
5: तुम्ही जॉब लागल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कडे वळलात, हीच खूप चांगली बाब आहे। महागाई, गुंतवणुकीचे पर्याय, कर योजना, सेवानिवृत्ती नियोजन, अपघाती सुरक्षा, कुटुंबाची गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं स्वप्न, हे सगळे घटक वेल्थ मॅनेजमेंटशी जोडलेले आहेत।
3: अगदी खरंय सर।
5: तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तो कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता हे अत्यंत महत्वाचं आहे। आपल्या कंपनीमध्ये तुमच्या इन्कम नुसार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं जातं। आता तुमच्या करिअरची इनिशियल स्टेज आहे, तर आपण सुरुवात SIP पासून करूया।
3: सर, SIP म्हणजे काय?
5: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते। तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो। हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू।
3: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
5: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत। सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं। आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे।
3: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
5: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात। त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा।
3: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये।
5: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण दिलं जातं। रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो। शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात। दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार

0: प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
1: फॅन्टॅस्टिक.
0: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाईप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
1: ऑसम सर. SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते, मला तुमचा नंबर देता का?
0: 73-87-88-12-79.
1: 73-87-88-12-79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रुती हो, आपण ऐकत होता ओळख बाजारपेठेची, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: श्रोतेहो प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हटलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वीच स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-960-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
3: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96

श्रोतेहो, आपण ऐकत होता विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं

डार्कनेक आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईन यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी

0: जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवाली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचा छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:40 झाली आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करतोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची गीतरचना. मामला पोरींचा या चित्रपटासाठी संगीत अशोक पत्की यांचं.

0: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोय ही.
0: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाले. हसला
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: तशा स्किनच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
2: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
1: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
2: स्मार्ट क्लासरूम
1: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
1: आजच प्रवेश निश्चित करा
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 45 45
3: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भालू या चित्रपटातील गीत पी सावळाराम यांचं विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजन.

0: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे.
1: अक्षय, अरे ये ना.
0: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
1: अरे हो, किती प्रश्न बाबा.
0: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
1: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
0: कोण जोगळेकर?
1: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता

0: वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला, माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हा अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111517. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
3: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
3: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं.
4: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
3: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
4: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूरी यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना, सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात चित्रपट बायको माहेरी जाते.

श्रोतेहो, या गीताबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रेम कहाणी या चित्रपटातील गीत आनंद बक्षी यांचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले लता मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात हा चित्रपट होता प्रेम कहाणी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
4: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
5: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ETB प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
4: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
5: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
4: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
5: संपर्क 78759 510.
6: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15,
7: 0162 22 45.
8: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
9: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
8: आणि कपडे?
9: अगं बाई, तू राहिलेस की हो?
8: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
9: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
8: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
9: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गुलजार यांची गीतरचना संगीतबद्ध केली आर डी बर्मन यांनी आणि हा चित्रपट मासूम.

0: सांधेदुखीनी त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव.

चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
4: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
3: आजच प्रवेश निश्चित करा.
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15
3: 0 21 62 22 25 45.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं आराधना या चित्रपटासाठी. एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात, स्वर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. दुसरा आदमी या चित्रपटासाठी संगीत राजेश रोशन यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत आप की कसम या चित्रपटातील गीत आनंद बक्षी यांचं. आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजतात. आता महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करतोय घरकुल. आज घरकुलमध्ये आपण ऐकूया 5 जून पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने कुमारी प्रियांका कदम यांचे पर्यावरणाचे महत्व या विषयावरील कीर्तन. सूत्रनिवेदन वसुंधरा खांडके यांचं. ऐकूया कार्यक्रम घरकुल.

नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो घरकुल या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ मैत्रीण वसुंधरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सख्यांनो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पर्यावरणाचं रक्षण करणं हा याचा मुख्य उद्देश असतो. निसर्गाचं रक्षण करणं ही काळाची गरज तर आहेच, पण ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. मैत्रिणींनो, पर्यावरणावर आधारित कीर्तन हे निसर्गाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि आपल्या धरती मातेला वाचवण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका कदम यांना. विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा इथल्या प्रियांकाताईंना 4थी-5वीपासूनच वारकरी संप्रदायाचा सहवास लाभला. प्रियंकाताईंचे महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम सुरूच असतात. मराठी एमए, संगीत अलंकार, संगीत एमए असं त्यांनी शिक्षण घेतलंय आणि आता त्यांचा संगीत विषयातील पीएचडीचा अभ्यास देखील सुरू आहे. तेव्हा चला मैत्रिणींनो, ऐकूयात पर्यावरणाचं महत्व या विषयावरील कुमारी प्रियांकाताई कदम यांचं कीर्तन. त्यांना साथ दिलीय कीर्तनकार हरिभक्त परायण विजय महाराज चव्हाण यांनी, तर पखवाजवादन हरिभक्त परायण निकम महाराज खटाव यांचं.

प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्या कारणास्तव आजची ही कीर्तन सेवा सातारा आकाशवाणी यांच्या माध्यमातून हा जागतिक पर्यावरण दिवस आणि या पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा निसर्गाचा आणि अध्यात्माचा असलेला सुंदर असा संवाद या अभंगातून तुम्हा आम्हाला बघायला मिळतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपली झाडे वृक्षे फळे वेली यांच्याशी आपला असलेला संबंध आणि परमार्थिक नवे नवे सर्वसामान्य जीवन जरी जगायचं असेल तर त्याकरता निसर्ग किती महत्वाचा आहे असं सुंदर वर्णन आजच्या या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगून जातात. अहो, याच्यावरती तुकोबरायांच्या जीवनातला एक गोड प्रसंग. तुकोबरायांचं संपूर्ण आयुष्य हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं, निसर्गाला आपला स्वतःचा गुरु मानावा आणि या निसर्गाच्या मार्गदर्शनानेच आपल्याला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता हा निसर्ग कसा कामी येतो याचं सुंदर चिंतन वर्णन तुकोबरायांनी आपल्या करता या अभंगामध्ये दिलं. बर का हो, एक सुंदर गोड दृष्टांत. माझे जगद्गुरु तुकोबराय जोखमीचा असा माईबापो अगदी साधा सुद्धा प्रपंच. घरामध्ये मुलाबाळांना छान असं खायला मिळावं, आपला संसार सुखाचा चालावा, आपल्या एका पत्नीची एवढीच अपेक्षा हो. मुलाला घरात खायला प्यायला मिळावं याच्याकरता एकदा तुकोबरायांच्या पत्नीनं तुकोबरायांना सुचवलं, अहो मी काय म्हणते, गावचे पाटील आहेत आणि त्यांची एक शेत आहे, तर ते शेत आपण राखणीला घेऊया. तुम्हाला बाकी दुसरं काही काम करायचं नाहीये. सारखं उठलं सुटलं ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्या विठ्ठलाच्या नादी लागल्यापासून सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली. बघा, माझे एकच मत आहे, अहो आपल्या मुलाबाळाकडे बघा, आपल्या संसाराकडे बघा. त्या पाटलांचं शेत राखणीला घेऊयात आणि ते शेत तुम्ही राखणीला घ्या. रात्रीची पाहणी करायला तुम्हाला तिथं बसावं लागेल. पत्नीचा आग्रह होता, तुकोबरायांनी होकार दिला आणि सगळं काही मान्य झालं.

माझे चोकोबार आहे, संध्याकाळच्या वेळी मायबापो हातामध्ये गोफण घ्यावी आणि दिवस रात्र त्या शेताची राखण करण्याकरता त्या शेतामध्ये जाऊन बसावेत. पाहतो तर काय, शेतामध्ये आता ज्वारीला सुंदर कणसं आली होती, त्या कणसाला सुंदर दाणे दिसत होते आणि या दाणे दिसल्यानंतर मायबापो शेवटी निसर्ग आहे, निसर्गामध्ये अनेक पशु पक्षी आपल्या अन्न निवाऱ्यासाठी इतरत्र भटकत असतात. अहो बघता काय, त्या ज्वारीच्या प्रत्येक कणसावरती एक पक्षी बसायला लागला आणि पक्षी तो दाणा टिपू लागला. तुकोबऱ्यांनी हे चित्र पाहिलं आणि तुकोबऱ्यांना असं वाटलं की अरे कोण यांचा मालक आहे, यांना कोण खायला देणार, यांचंही जीवन आहे, खा रे खा, तुम्हीही खा आणि पोटभर खाऊन तुम्ही निवांत आपापल्या घरी जा. मायबापो हा भाव आहे एका संताचा, हा भाव आहे, हे हृदय आहे एका साधू संतांचं. बघता बघता बघता शेतातली बरीच कणसं मायबापो पक्ष्यांनी खाल्ली. तुकोबऱ्यांनी त्यांना गोपनीनं मारायचं सोडून दिलं आणि एक दिवस असा आला की मळणीची वेळ आल्यानंतर तो मालक शेतामध्ये आला. बघतो तर काय, कणसाला एक दाणाही नाही. त्यावेळी मात्र त्या पाटलांनी सांगितलं की तुकोबराय, तुम्हाला याची शिक्षा घ्यावीच लागेल आणि त्याची शिक्षा एकच आहे, राहिलेलं सगळं धान्य तुम्ही आमच्या घरापर्यंत एकट्याने आणायचं आणि ते मळायचं. तुकोबऱ्यांनी ते मान्य केलं, परंतु मायबापो पाटलांचा तो शब्द तुकोबऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. तुकोबऱ्यांनी सांगितलं, पाटील काळजी करू नका. आणि बघता बघता राहिलेलं धान्य हे घरी आणण्यात आलं आणि शेतामध्ये मायबापो ते धान्य घरी आलं, मळणीचं काम चालू झालं. अहो शेतामध्ये असलेल्या पिकापेक्षा डबल टिबलीन मायबापो धान्य हे पाटलांच्या शेतामध्ये निघालं. हे मात्र सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं, अहो हा चमत्कार केला कुणी, माझ्या तुकोबरायांना या संकटातलं वाचवलं कुणी, तर ते फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्यानं. कारण एका भक्ताच्या संकटामध्ये देव धावून येतो हो असं म्हणायला हरकत नाही. अहो कारण तुकोबराय असं म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावना ही उरला. अजून काय सांगावं महाराज, कारण साधू संतांचं हृदयच तसं आहे हो. कारण त्यांनी एकच काम केलं, जे कारण

सुंदर असा भाव तुकोबऱ्यांचा आम्हाला याच्यातून दिसून येतो. म्हणून महाराज तुकोबऱ्यांनी तुम्हा आम्हाला शिकवलं की या जळास्थळामध्ये या वृक्षामध्ये तेच आमचे सगळे सोयरे आहेत आणि तेच आमचे सगळं काय आहेत आणि हेच पक्षी सुंदर स्वरामध्ये भगवंतालाही जणू आळवत आहेत याचं सुंदर वर्णन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात.

देवा, किती सुंदर वर्णन केलं बघा ना तुकोबऱ्यांनी याच्यामध्ये, आम्हाला निसर्ग सांगावा आणि परमार्थ ही सुंदर सांगावा. अहो, आम्ही जोपर्यंत एकांतामध्ये वास करत नाही, आम्हाला एकांताची किंमत कळत नाही, तोपर्यंत आम्हाला स्वची ओळख सुद्धा होऊ शकत नाही. माझे जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आयुष्यामध्ये हेच केलं. परमार्थ करायचा असेल तर आम्हाला एकांतात जावंच लागतं महाराज. स्वची ओळख करून घ्यायची असेल तर आम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय हो, एकांतवास म्हणजे नक्की काय? अशा मोकळ्या वातावरणात जिथे वृक्ष वेली सोबती आहेत, तिथे मन परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न होतो. आणि अशा वेळी या एकांतात मन मायेच्या विकारापासून दूर राहून स्वतःशी संवाद साधते अशी आनंदाची क्रीडा आणि असा सुंदर अनुभव माझे जगद्गुरु तुकोबऱ्यांनी घ्यावा. म्हणून तुकोबराय सांगतात की मला घराची किंवा मायबापो या मायेच्या बंधनाची आता गरज नाही हो, कारण आता हा एकांत मला सगळं काही देऊ लागला. म्हणून तुकोबराय सांगतात की झाडे वेली पक्ष्यांच्या सानिध्यामध्ये मिळणारा आनंद इतका अपार आहे की त्यासाठी मला आता एकांतात राहणं खूप आवडायला लागलं. या एकांतात मला कोणाचीही टीका स्तुती निंदा स्पर्श सुद्धा करू शकत नाही हो. किती सुंदर

भयंकर फायदा आहे या एकांताचा. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा हो, हा अनुभव माझ्या सर्व साधू संतांनी घेतला. माझ्या सावता महाराजांचा गोड दृष्टांत तुम्हा आम्हाला ऐकावासा वाटतो. अख्खा आयुष्य गेलं महाराज, परंतु सावता महाराजांनी कधीही पंढरपूर पाहिलं नाही. अहो, माझा मळा म्हणजे माझा विठ्ठल, माझं शेत म्हणजे माझा विठ्ठल. त्यावेळी सावता महाराजांनी सुद्धा जगाला सांगावं की या मळ्यातून आता मला कुठेही जायची गरज नाही, कारण हा मळा म्हणजे माझं सर्वस्व आणि यामध्ये कांदा

म्हणून महाराज या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुम्हा मला सांगून जातात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. पुढं तुकोबराय थांबत नाही. तो तुकोबराय आम्हाला सांगून जातात की आता मला राहण्याकरता घराची अपेक्षा नाही, मला राहण्याकरता मायबापो आता सुंदर घर अपेक्षा. हा आकाश म्हणजे मायबापो माझा मंडप असेल, हे पृथ्वी म्हणजे माझं आसन असेल, आणि याच भावानं तुकोबरायांनी आपलं जीवन व्यतीत करावं. किती सुंदर असं व्यतीत करत असताना, विवेचन करत असताना माझे ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, जडचेतन भूमी आकाश वनस्पती जल आणि वायू या सजीव निर्जीव घटकामध्ये ईश्वराचा वास आहे. निसर्ग आणि आत्मा वेगळे नाही तो, हेच खरे पर्यावरण दर्शन आहे. जडचेतन भूमी आकाश देखे सर्वत्र जनार्दन वास. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 आणि ओवी 38. एके पौनेची पिती तृणास्तव जीती, एके अन्नाधारे राहती जळे एके. ही ओवी सृष्टीतील जीव जैव विविधतेचे दर्शन घडवते. काही जीव केवळ वायूवर जगतात, काही गवतावर, काही अन्नावर, तर काही पाण्यावर. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं पंचमहाभूतांचं संतुलन, ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं पंचमहाभूत म्हणजे पर्यावरणाचे 5 घटक भूमी जल अग्नी वायू आकाश, त्यांचं संतुलन राखणं म्हणजेच धर्म. यापैकी एखादं बिघडलं तर सृष्टी सुद्धा असंतुलित होते महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंचमहाभूते ते पवित्र सजीव सृष्टीत एकच तत्व. मैवापो अशा पद्धतीनं प्रत्येक जीव हे पंचमहाभूताचं सजीव संयोजन आहे, त्यांच्यातून तो पोचला जातो. म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराज फक्त जीव शास्त्र सांगत नाहीत, तर पर्यावरणातील आत्मीय संतुलन दाखवतात. प्रत्येक जीव आपल्या प्रकृतीनुसार जगतो, कोणालाही कमी किंवा जास्त मान दिला जात नाही, कारण सर्वांचं मूळ एकच आहे. ज्ञानेश्वरांना वृक्ष आणि जल पाणी पृथ्वीबद्दल अपार आदर आहे. ते वृक्षापण म्हणजेच मैवापो देवाचे अंग मानतात. म्हणून वृक्षामध्ये वास करी देव आपुल्या स्वरूपी. पाण्याबद्दलही ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन असाच अद्भुत आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय सांगतात की जो खंडावया ये घाव घाली, का लावणी जो जतन करी दोघा एकाची सावली. वृक्षु दे जैसा, झाड कापायला येणाऱ्यालाही सावली देते आणि त्याला पाणी घालून वाढवणाऱ्यालाही सावली देते. झाड कधीही भेदभाव करत नाही महाराज. म्हणून वृक्षाकडून सुद्धा माणसाने हा समानतेचा गुण घेतला पाहिजे. म्हणून महाराज ही पंचमहाभूत तत्व तुमच्या आमच्या करता खूप आणि खूप महत्वाची आहेत. याचं महात्म्य तुकोबरायांनी आपल्याला या अभंगामधून किती सुंदर व्यक्त केलं बघा ना. तुकोबरायांचा भाव किती टोकाला गेलेला होता की या पंचमहाभूतामधील आकाशाला आपला मंडप समजावं, पृथ्वीला आसन समजावं, आणि अशामध्ये वास करताना माझं मन तिथं रमतं, त्याच्याशी आनंद घेता येतो आणि स्वतःशी संवाद करता येतो, माझं मन तिथं क्रीडा करतं, असं सुंदर वर्णन तुकोबराय आजच्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगून जातात.

0: सुंदर असं पर्यावरणावरती आपण इतकं सुंदर विवेचन ऐकलं. माझ्या सर्व साधू संतांनी पर्यावरणाला एवढं महत्व द्यावं. विचार करणा महाराज, आपण आयुष्य जगतोय खरं, पण त्याला पर्यावरणाची, शुद्ध हवेची, शुद्ध श्वासाची आणि सुंदर वातावरणाची खूप आवश्यकता आहे. मायवाफो, थोडासा जर विचार केला तर आज प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक मनुष्याला एका शुद्ध हवेची आणि शुद्ध वातावरणाची गरज आहे. मनुष्य आजारी पडला, मायवाफो, आज मुंबई पुण्यामधलं प्रदूषण, या प्रदूषणामध्ये आमची एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर सरळ म्हणते, नाही नाही काही दिवसासाठी मी गावाला जाते बरं. का हो महाराज? कारण गावावरचं हे असलेलं सुंदर आणि शुद्ध वातावरण. गावामध्ये मायवाफो आजही आमच्याकडं सुंदर वृक्षारोपण होत आहे. आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा अजूनही झाडं दिसत आहेत, परंतु शहरामध्ये हे वातावरण दिसत नाहीये. आज माणसानं मायवाफो प्रगतीच्या पथावर जाण्याचा मार्ग निवडला, परंतु ही प्रगती करत असताना आज आमचे वृक्ष नाहीसे झाले. मायवाफो हे वृक्ष दिसत नाहीयेत. प्रत्येक लोकांनी आज हवं हवंस होतंय, आज मला फोर व्हीलर हवी आहे, मला टू व्हीलर हवी आहे. मायवाफो प्रत्येकाने गाड्या घेतल्या खरा, परंतु या गाड्यांपासून होणारं प्रदूषण, या प्रदूषणाचा कुणी कधी विचार केला का हो? याचाही विचार आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुकोबराय नव्हे, सर्व साधसंत सुद्धा सांगतात की पर्यावरण आणि मनुष्य जीवन याचा खूप जवळचा संबंध आहे. बरं का हो? जर पर्यावरण सुंदर राहिलं तर मनुष्य आनंदी आणि निरोगी असं आयुष्य जगू शकतो. आज पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास बघून भयानक चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय बाबा. कारण जर पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी असेल तर आम्ही अगदी शुद्ध हवा घेऊन जगू शकतो, मुबलक ऑक्सिजन आम्हाला मिळू शकतो, परिणामी आम्ही सुंदर आयुष्य जगू शकतो. बरं का हो? आपल्या सातारा जिल्ह्यातलं सुंदर पर्यावरणाचा आपण थोडक्यात विचार करू, नाही का? आम्ही खटाव तालुका, मान तालुका याही भागामध्ये जातो, परंतु तिकडं गेलं की आम्हाला पाण्याचा अभाव, आम्हाला झाडांचा अभाव दिसतो. उन्हाळा खूप भासतो आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, परंतु मायवाफो अशा उन्हाळ्यामध्ये अनेक लोक आमच्या साताऱ्याला आली की कासला जातात, पाटणला जातात, वाईला जातात, महाबळेश्वरला 2-3 दिवस जाऊन राहतात. का हो? हा फरक का बरं? त्याचं कारण एक आहे, मायवाफो तिथला निसर्ग, तिथलं पर्यावरण. परंतु या निसर्गाची आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुकोबराय सांगतात की निसर्ग म्हणजेच देव आहे, पर्यावरण म्हणजे त्या पर्यावरणाची सेवा, निसर्गाची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा आहे. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आज महिलांपासून, त्यांच्या जीवनापासून, सकाळी उठल्यापासून या पर्यावरणाची स्वच्छता आम्हाला बघावी लागते. स्त्री किचन मध्ये काम करते, सकाळी सगळं काही करत असताना घरातला ओला कचरा, वाळा कचरा हा व्यवस्थित कचरा कुंडीपर्यंत गेला पाहिजे आणि त्याची रोज नीट विल्हेवाट लागली पाहिजे. परंतु आज आम्ही जिथं जातो तिथं मायवाफो पर्यावरणात फिरायला गेलो की आम्ही महाबळेश्वरला गेलो की तिथं आमच्या पेहण्याच्या पाण्याच्या बाटल्या तिथंच प्लास्टिक पाहायला मिळतं, तिथं अनेक कागद, आम्ही तिथंच सगळा कचरा करून माघारी येतो. आम्ही आनंद घेतो परंतु निसर्गाला मात्र दुःखी करतो, हे मात्र चित्र आम्हाला दिसून येतं. म्हणून या जागतिक पर्यावरण दिनादिवशी प्रत्येक 5 जूनला हा दिन अतिशय सुंदरित्या साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन यांसारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो महाराज. म्हणून हा दिन साजरा करण्याची मुख्य उद्दिष्ट आपल्याला कळाली पाहिजेत. पर्यावरणाचं महत्व समजून घेणं, जंगलतोड थांबवणं, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणं, या दिवशी जगभरामध्ये झाडे लावणं, स्वच्छता मोहीम राबवणं, जनजागृतीपर कार्यक्रम ठेवणं, पाणी, हवा, जमीन रक्षण करून पृथ्वीला भावी पिढीसाठी राहण्या योग्य ठेवणं, ही सगळी कार्य आपल्याला तुम्हाला करायची आहेत महाराज. म्हणून जाता जाता एक संदेश सांगून जाते, आम्ही प्रत्येक वर्षी एक भाऊ बहीण एकत्र आलो की आम्ही भाऊबीजीचा सण साजरा करतो, आम्ही रक्षाबंधन साजरा करतो, आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. परंतु जाता जाता माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझे एकच सांगणं आहे, महाराज निसर्गाची काळजी घ्या, पर्यावरणाचं संतुलन ठेवा. आज हा निसर्गच ढासळला तर मायबाप होती चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. आज पावसाळ्यात उन्हाळा दिसतोय, आज उन्हाळ्यामध्ये अचानक पाऊस पडलेला दिसतोय, नको ते चित्र आमच्या डोळ्यासमोर येत आहे. आणि हे सगळं वाचवण्याकरता आज आमचा माणूस सुधारला पाहिजे. प्रत्येक मनुष्यानं आपली निसर्ग सांभाळण्याची ही एक स्वतःची जबाबदारी आहे, हा विचार ठाम केला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, हे सुंदर जग आहे, ज्यानं निर्मिलं असेल त्या देवाला सुद्धा आनंद होईल ना, असं आपण व्यतीत राहावं आणि सुंदर जीवन जगावं.
1: तुका मने होय मनासी संवादू, तुका मने होय मनासी.

असो पुनश एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. आकाशवाणी केंद्र यांनी आम्हाला पर्यावरण दिनानिमित्त इथं सुंदर अशी कीर्तन सेवा देण्याचा हा सुंदर योग आमच्या वाट्याला आला. माझे दोन्ही सहकारी असतील, मी स्वतः असेल, आम्हा सर्वांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर.

0: महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की।
1: मैत्रिणीनो, 5 जून या जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त प्रियांकाताई कदम यांचं पर्यावरणाचं महत्व या विषयावरील कीर्तन आताच आपण ऐकलं। आज इथंच थांबूया, पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह। नमस्कार।

0: महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकत होता घरकुल. सूत्रनिवेदन होतं वसुंधरा खांडके यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे.
2: अक्षय, अरे ये ना.
1: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर. सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो. आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
2: अरे हो, किती प्रश्न बाबा.
1: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं. आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
2: अरे नक्की भेट. साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग. बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
2: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917.
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होत आहे का नाही ते.
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू.

0: 9096053915 किंवा 9975786090.
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग पोल्ट्री स्विमिंग पूल ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
2: संपर्क 78 759 5 10.

0: सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन, कम्प्लीट केमिकल सोल्युशन।
1: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा।
0: संपर्क 78759 59 510।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
4: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हार्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या बरोबर आहेत राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई। सर नमस्कार। सर
7: नमस्ते।
6: हार्नियाबद्दल आपण बोलतो आहोत, श्रोतांना माहिती देतो आहोत, आणि अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की हार्नियाची लक्षणं दिसल्यानंतर किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, पण याच्यासाठी काही डायग्नोसिस केलं जातं का, कुठल्या प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात याबद्दलही सांगा।
7: आता हार्नियाचं तसं डायग्नोसिस खूप सिम्पल असतं, त्याला आपण आमच्या भाषेमध्ये क्लिनिकल हार्निया इज अ क्लिनिकल डायग्नोसिस। म्हणजे काय, लक्षण पेशंटचं असतं की सूज आलेली आहे आणि पेशंट सांगत असतो की ती झोपल्यानंतर सूज आतमध्ये जाते, तर ह्याच्यामध्येच समजून जातं की हे हार्निया आहे। परंतु कधी कधी काही काही वेळेस सूज आत जात नाहीये, अशा वेळेस मग काही टेस्ट कराव्या लागतात। तर सगळ्यात महत्वाची म्हणजे सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी केली की आपल्याला बऱ्यापैकी 99% पेशंटमध्ये हार्नियाचं डायग्नोसिस होतं। त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी इंटरनल हार्निया, मी जसं म्हटलं तुम्हाला, तर त्यासाठी मात्र कधी कधी तुम्हाला सीटी स्कॅन वगैरे ह्या टेस्ट कराव्या लागतात। परंतु मेजॉरिटी वेळा किंवा बहुतांश वेळा आपण क्लिनिकल डायग्नोसिस, कधीतरी सोनोग्राफीची मदत हार्नियाचं डायग्नोसिस करायला लागू शकते।
6: श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे। संपर्क 77-67-82-98-92 77-67-82-98-92 77-67-82-78-92। डॉक्टर राजभोई सर, जसं डायग्नोसिस होतं त्यानुसार त्याच्या ट्रीटमेंट सुद्धा डिझाईन केल्या जातात का, वेगवेगळ्या प्रकारच्या हार्नियासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात का?
7: आता हार्निया कोणताही असो, बहुतांश वेळा ही ट्रीटमेंट ही त्याची सर्जरी हीच असते।
6: अच्छा।
7: हा काही गोळ्या औषधांचा आधार नाहीये, त्याला ऑपरेशन करूनच शक्यतो ट्रीटमेंट करावी लागते। काही वेळेस पेशंटची कंडिशन पाहता ते कधी कधी शक्य होत नाही, अशा वेळेसच नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट किंवा आपण ऑब्झर्वेशनल म्हणतो त्या पद्धतीनं जावं लागतं जे पेशंट फिट नाही त्याच्यामध्ये। अदरवाईज बऱ्याच वेळा आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर हार्नियाची ही सर्जिकल ट्रीटमेंटच असते।
6: अच्छा, सर्जरी करावी लागते असं तुम्ही म्हणालात, पण मग या ट्रीटमेंटचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार असतात का?
7: नक्कीच। आता हार्नियामध्ये कसं की दोन प्रकारे, म्हणजे पूर्वी आपण सर्जरी म्हणजे ओपन सर्जरी म्हणायचो किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी ज्याच्यामध्ये चिरा मारून हार्नियाची सर्जरी केली जायची त्याला ओपन सर्जरी म्हणतो आपण। आणि आता ट्रेंड हळूहळू शिफ्ट होत चाललेला आहे की प्रत्येक हार्निया हा लॅप्रोस्कोपिकली दुर्बिणीद्वारे हा केला जातो, त्याला लॅप्रोस्कोपिक हार्निया रिपेअर म्हणतो। आता त्याच्याही पुढे ऍडव्हान्स मेट्रोसिटीमध्ये रोबोटिक सर्जरी केली जाते, लॅप्रोस्कोपी सारखंच आहे परंतु त्याच्यामध्ये रोबो असिस्टेड ते सर्जरी केली जातात।
6: अच्छा।
7: ह्याच्या व्यतिरिक्त हार्निया करताना हार्नियाचे टाईप आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की हार्नियोटॉमी, हार्नियोग्राफी आणि हार्नियोप्लास्टी। हार्नियोटॉमी म्हणजे काय, तर शक्यतो जे लहान मुलं असतात साधारणतः 12 वर्षापर्यंत, आपण 10 ते 12 वर्षापर्यंत ज्यांना हार्निया होतो, ज्यांना कंजनायटल हार्निया असतो शक्यतो ह्या पेशंटमध्ये, त्यांना आपण हार्नियोटॉमी करतो। म्हणजे फक्त सॅक असते ती बांधली जाते, तिथं रिपेअर दुसरं काही केलं जात नाही। त्याच्या पुढे जाऊन हार्नियोग्राफी जे अडल्ट पेशंटमध्ये आपण करतो त्यांच्यामध्ये आपण काय करतो, सॅक तर बांधतोच आपण, त्याशिवाय त्याला तिथला टिश्यू वापरून तो रिपेअर केला जातो, इंटरनल टिश्यू। आणि तिसरा प्रकार आहे तो हार्नियो

0: प्लास्टिक ज्याच्यामध्ये आपण मेश टाकली जाते आणि तो रिपेअर केलं जातं त्याला हर्निओप्लास्टी म्हणतो.
1: अच्छा, खूप छान माहिती आजच्याही कार्यक्रमात आपण ऐकलेली आहे. अशीच अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. तत्पूर्वी श्रोते हो, एन्डोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल आणि एन्डोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77 67 82 78 92, 77 67 82 78 92, 7767827892. पुन्हा भेटूयात. राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हर्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:05 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
1: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
5: नमस्कार.
1: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते. तर या कंडिशन मध्ये आयव्हीएफच्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा.
5: माझं वैयक्तिक मत असं आहे की आयव्हीएफच्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. आपण आयव्हीएफ मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय. गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे. मात्र आत सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे.
1: अगदी. श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं आहे, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी?
5: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे. आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही आयव्हीएफ म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्टकडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा. सांगितलेल्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो. ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो स्पेशली फिमेल्समध्ये. आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे

0: प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकलमध्ये सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
1: वा, श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला नेहमी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
1: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
1: डॉक्टर सुरेश सर, उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बाहेर आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळे त्रास आपल्याला होतात, त्याच्यामध्ये मूत्रविकार किंवा किडनी रिलेटेड पण अनेक विकार आपण बघतो, त्याबद्दल आज जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी लोकांनी.
5: अगदी फारच महत्वाचा प्रश्न आहे. उन्हाळा येऊही घातलाय आणि तुम्ही म्हटलं तसं की ह्या सीझनमध्ये मूत्रविकारांचं प्रमाण खूपच वाढतं आणि अनेक त्रास उद्भवू शकतात, तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ज्याला आपण म्हणतो यासाठी आज आपण सचिन सरांना विचारूयात की काय काळजी घेतली पाहिजे, काय रोग होऊ शकतात.
6: उन्हाळ्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे डिहायड्रेशन.
1: अच्छा.
6: स्वेटिंग खूप होतं, घाम खूप येतो आणि त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी पिण्याचं प्रमाण ते कमी असतं आणि त्याच्यामुळे मूत्रविकाराचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट सर्वात जास्त उन्हाळ्यामध्येच येतं.
1: ओके.
6: जसे की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड लघवी तयार होते आणि तसेच लघवीला जळजळ होणे हे खूपच कॉमनली बघितलं जातं उन्हाळ्यामध्ये. लघवीच्या वाटेचे इन्फेक्शन ज्याला आपण युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो ते खूप कॉमनली आढळलं जातं. तसेच किडनी स्टोन किंवा किडनीचे मूत्रमार्गातले स्टोन याचं प्रमाण पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं.
1: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले मूत्रविकार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल.
6: उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे. तसेच पाणी सकाळी एकदा पाणी प्यायलं आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी प्यायलं असे न करता रेग्युलर इंटरवल्समध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे.
1: ओके.
6: लघवी आपली पाण्यासारखी क्लिअर होणं हे आपलं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य आहे याचा एक द्योतक आहे.
1: अच्छा.
6: त्याच्यामुळे जर डार्क कलरची लघवी होत असेल तर याचा अर्थ आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी
1: झालंय.
6: तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात, जसे की लिंबू सरबत असेल किंवा संत्री, मोसंबी, पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तसंच किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे कमी होतं.
1: अगदी.
6: बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरून येतो, खूप गरम झालेलं असतं, घाम आलेला असतो आणि आपण येतो आणि फ्रीजमधल्या थंड पाणी काढतो किंवा कुठल्या तरी कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो.
1: हो हो.
6: सो कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं हे शक्यतो जेव्हा टाळावं, कारण की त्यामुळे सुद्धा स्टोन्स होऊ शकतात किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं. जे नैसर्गिक ज्युसेस आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जसं कलिंगड असेल, संत्री, मोसंबी.

0: लिंबू सरबत म्हणा, शाळ म्हणा, हे जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपल्या शरीराला फायद्याचं आहे.
1: नक्कीच. डॉक्टर सुरेश सर, शेवटची टिप तुम्ही काय द्याल?
2: जसं डॉक्टर सचिननी सांगितलं, किडनीचं जीवन हे जीवन म्हणजे जल, त्याच्यामुळे त्याचा जास्त जास्त प्रमाणात उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जे घ्याल ते हेल्दी घ्या, पाणी जास्त प्या आणि ज्युसी फ्रूट जास्त खा असं सरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही स्वतःला उन्हाळ्याच्या विकारांपासून वाचवू शकता. याबद्दलचाच हा सगळा एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि छान अशा माहितीसाठी नक्की ऐका आमचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगे अँड सन्स.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
7: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पीएन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
8: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
7: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
8: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
7: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
6: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील, त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
9: नमस्कार.
6: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
9: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात
6: हो,
9: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650-700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
6: अच्छा.
9: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, 2 वाट्या, 1 काटे चमचा, 1 साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्व्हिंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
6: पण
9: माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
6: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
9: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50-100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या

0: ची समय बेंगलोरला बनते.
1: बर,
0: तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचा म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकार बरेचसे
0: प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की सहा डिश, 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
1: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील शेतकरी गीत.

0: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
1: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
0: खरंच?
1: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: आणि पारंपरिक कोर्सेस?
1: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाले.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
8: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64
1: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वारणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
4: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
3: आजच प्रवेश निश्चित करा.
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 0 21 62 22 25 45.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड

0: शुक्ल, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006.
5: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वैशाली जोशी यांच्या आवाजातील बालगीत.

0: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
1: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
0: आणि कपडे?
1: अगं बाई, तू राहिलेस की हो.
0: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
1: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
0: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये म्हसवडकर सराफ सदाशिव पेठ मोती चौक सातारा
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना
4: संपर्क 84082993 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: नियम आणि अटी लागू

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतरची गीतरचना ऐकणार आहोत सहकाऱ्यांसह गायले शाहीर पुंडलिक फरांदे यांनी, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: बेतले जर कधीची वाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
0: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
1: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स. डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष.
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
3: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट विजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेलची सोय.
4: संपर्क मयूर चेंबर्स 2रा मजला YC कॉलेज समोर सातारा.
3: मोबाइल 99 60 13 59 15
4: 021 62 22 25 45.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
2: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया शैलेश रानडे यांच्या आवाजात. गीत आणि संगीत संदीप खरे यांचे आहे.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: आदेश ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी

0: दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
6: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
6: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
7: श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया अपर्णा देव यांच्या आवाजात. गीत आणि संगीत शांताराम नांदगावकर यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. आता नाट्यपदांच्या रचना ऐकणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीची रचना ऐकूया अण्णासाहेब किर्लोस्कर यांची, नाटक सौभद्र.

0: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
2: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
3: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
2: खरंच?
3: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
2: आणि पारंपरिक कोर्सेस?
3: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
4: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कोवाई नाका, सातारा. संपर्क 98.

0: 55 94 64.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
1: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
3: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
3: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
4: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
3: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
4: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 90 21 28 45 70.
6: हॉटेल विद्येच नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊस किपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
7: संपर्क 83 29 72 94 98.
8: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
10: श्रोते हो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची पदरचना संशय कल्लोळ या नाटकामधील, गायले राम मराठे यांनी आणि ही पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची.

0: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
0: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
1: सातारा डीसीसी च्या बचत खातेदार.

0: ग्राहकांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
1: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे.
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
2: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97-66-86-37।
3: श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची रचना ऐकूया आशा खाडीलकर यांच्या आवाजात। पदरचना राजा बढे यांची आणि नाटक विद्याहरण।

श्रोतहो आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकामधील पदरचना माणिक वर्मा यांच्या आवाजात. पदरचना आहे काकासाहेब खाडीलकर यांची.

श्रोते हो, या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीधरींवर. सकाळचे 11:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करतोय एकही कलाकार. श्रोते हो, तसं पाहिलं तर एखाद्या कवीवर लिहिणं बोलणं ही सोपी गोष्ट नाहीये. कवीचं काव्य, प्रतिभा, त्याचं व्यक्तिगत आयुष्य हे सगळं कवेत घेऊन त्याला उलगडणं, त्याचा अन्वय लावणं आणि ते एकत्र बांधणं हे अतिशय अवघड काम आहे. श्रोते हो, शैलेंद्र हे कवी आपल्याला भेटतात कधी स्वप्नवेडे भाव घेऊन, तर कधी अगदी सोप्या पण अर्थपूर्ण शब्द.

नाटकातून. शैलेंद्र म्हणजे सामान्य माणसाचे गीतकार हे सूत्र त्यांच्या कविपणातील महत्त्वाचं सूत्र आहे. त्यांचे शब्द आहेत ना आपोआप पाठवून जातात. त्यांच्या शब्दातील अर्थासाठी आटापिटा नाही करावा लागत. शैलेंद्र यांचं हिंदीवरचं प्रेम हे अतिशय सुंदर होतं. शैलेंद्र यांची गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणारच आहोत. पण त्यांचं विशेष काय माहिती आहे श्रोते हो? या गीतांना आपल्या सुंदर स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग घेऊन आलाय आजचा आपला एकही कलाकार हा कार्यक्रम. चला तर मग ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत.

श्रोते हो, गाण्यांच्या चालीच्या प्रेमात पडून एखादं गाणं आपल्या मनात ओठात वर्षानुवर्ष घुळवत राहतं, मात्र त्या शब्दाच्या अर्थापाशी आपण क्वचितच पोहोचतो. शैलेंद्र यांच्या गाण्यांबाबत असं फारसं करावं लागत नाही, कारण त्यांचे शब्द हे लोकभाषेतून आलेले असतात. मधुमती, दो बिघा जमीन अशा काही चित्रपटांची चर्चा विशेषत्वाने करावी लागेल. मधुमतीबद्दलचं प्रकरण पुस्तकातील एक उत्तम प्रकरण आहे. काटो से खींच के ये आचल गाईड या चित्रपटातील हे गीत, याची उकल सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे केली. ऐकूया गाईड याच चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, शैलेंद्रजी यांच्या आयुष्यातील कलंदरपणा प्रवाही होता. तिसरी कसम हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. त्यांना जे हवं होतं ते सगळं त्यांना मिळालं. बघितलेली स्वप्न आणि वास्तवातील परिस्थिती हा विरोधाभास हे शैलेंद्र यांचं प्राक्तन होतं. एकाच गीतकाराची गाथा मांडताना त्यांचं स्वतःचं जीवनसूत्र देखील खूप महत्वाचं ठरतं. दोन गाण्यांविषयी पाडळकर लिहितात, तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर. या गाण्यात असलेली भावना फार खुबीनं व्यक्त झालीय. या ओळीतील गंमत जशीच्या तशी, प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यों लगता है डर, यामध्ये व्यक्त झालीय. हे साम्यस्थळ आणि तरलता शैलेंद्र यांच्या शब्दात आहे.

श्रोत्यो, चित्रपटाचे गीतकार म्हणून शैलेंद्र यांचा प्रवास कसा सुरू झाला यामुळे एक छोटीशी कथा आहे. एका कवितांच्या कार्यक्रमात त्यांनी एक कविता सादर केली होती. तिथे उपस्थित राज कपूर यांना ती अतिशय आवडली आणि आपल्या चित्रपटात वापरण्याची राज कपूर यांनी तीव्र इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस शैलेंद्र यांनी नकार दिला, पण काही कारणांनी पुन्हा एकदा राज कपूर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. तेव्हा राज कपूर बरसात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. त्यांची दोन गाणी शैलेंद्र यांनी लिहिली आणि चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून पदार्पण केलं. पुढं आवारा, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, यहुदी, जंगली अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली.

श्रुती हो, या धुंद आणि बेहोशी आणणाऱ्या स्वरांशी परिचय झाल्यानंतर हिंदी सिनेसंगीत ऐकणाऱ्या तमाम रसिकांना शैलेंद्र यांच्या शब्दांची मोहिनी पडली. 1950 आणि 1960 दशकात भारतात तारुण्यावस्थेत असणारी आणि आज ज्येष्ठ झालेली मंडळी यांनी शैलेंद्र यांची आवारहू आणि मेरा जूता है जपानी ही मुकेश यांनी गायलेली गाणी ऐकली नाहीत असं होणं केवळ अशक्य आहे. शैलेंद्र यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यांपैकी ही दोन गाणी भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्व काळातील सर्वात जास्त ओळखली जाणारी हिंदी गाणी आहेत. आवाराहू हे गाणं तर रशियन लोकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं होतं आणि यानंतर शैलेंद्र यांनी रशियन भाषेचा देखील अभ्यास केला. आपल्या या आजच्या कार्यक्रमातील हे गाणं ऐकणार आहोत.

श्रोते हो, शैलेंद्र यांची गाणी ही उत्तम दर्जाची काव्य म्हणून मान्यता पाहू शकली, कारण मुळातला विचार हा अतिशय खोल होता. त्यांना जे सांगायचं होतं ते कधी व्यक्त झालं हिरामणकडून, कधी राजू गाईडकडून, कधी शंभू महातोकडून, तर कधी अगदी कैदी बंदीवान स्त्रियांकडून सुद्धा. त्या शब्दांना विलक्षण धार होती. दिल को तुझसे बेदिली है, मुझको है दिल से ही प्यार, या एका ओळीत त्यांचं अतिसंवेदनशील असणं आणि तिचा काहीसा कोरडेपणा क्षणार्धात समोर येतो. त्यांचं प्रेमगीतसुद्धा एका दैवी पातळीवर जातं, तेही अगदी नैसर्गिकपणे.

श्रोते हो, शैलेंद्र यांची शैली नेमकी कशी होती तर हिंदी भाषेतला गोडवा प्रासादिकता देऊन शैलेंद्र यांची शैली उमलली. त्यांच्या गाण्यात आशयाचा थेटपण आहे. मेरा नाम राजू, सजन रे झूठ मत बोलो ही गाणी किती सरळ आहेत. भला कीजे भला होगा, बुरा कीजे बुरा होगा हा इशारा यापेक्षा साध्या सोप्या भाषेत सांगता नाही येणार. नेमक्या शब्दांचा वापर करणं हे शैलेंद्र यांनी साधलं होतं. त्यांच्या अनेक गाण्यात कथन, उदाहरणार्थ दिल का हाल सुने दिलवाला, यात एक छोटीशी गोष्ट गुंफून ते गाणं रंजक केलं जातं.

श्रोते हो, शैलेंद्र यांचं लखलखीत काव्य उत्कट प्रणय, जहाल विद्रोह आणि खास हिंदुस्थानी परंपरेशी नातं सांगणारी काव्यमुद्रा काळाच्या पटलावर कोरूनच आहे. आजही आपण त्या काव्याने अंतर्बाह्य थरारतोय. याचाच अर्थ शैलेंद्र यांनी स्वतःचे बोल खरे केलेत. शैलेंद्र हे कायमच राहणारेत आपल्याला व्यापून. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा एकही कलाकार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय. त्यानंतर विविध भारतीचे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण

मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. दोन चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा दोन मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली.

0: ज्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
3: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे. तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
1: सायकलवारी
3: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
1: करत
3: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
1: बर, जयश्री ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
1: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केली. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ.
1: मैत्रीण झाली आता तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
1: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हेमलता ताई?
3: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
1: बरोबर.
3: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
3: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30-35 किलोमीटर सायकल डेली चालवते. पुण्यामध्ये पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बने, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती. आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा
3: आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वर

0: ला आम्ही बसमधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारशिला जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
0: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो. त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
0: आम्ही रोज साधारण 80 ते 100 टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येकाला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्याप्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्री ताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
1: अच्छा.
2: असे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
1: अच्छा.
2: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय त्याआधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्यानी जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी. सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण. आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
0: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा अॅलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडने आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली, पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे,
0: खरोखर ही पुढे होती, पण मला आधी त्यांचंच नाव

0: सर आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला, ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच, त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावे, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर, एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचं कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो, विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची. सुरुवात
0: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये, त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
0: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपुतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात त्यांनी सांगितलं की इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तर तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्या.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे, काली म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप,
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असाच की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया आहे,
1: विश्वास मैयावरचा होता. तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत.

0: असं भीती वाटायचं कारणच नव्हतं, कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं, इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची, तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची, पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना, आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखनौ 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी, आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे तेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर,
0: कारण ती आम्हाला घेऊन जाते, त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं, लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची, तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला, 4-5 मुलं होते एकदम तरुण, त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले. तर 5-7 जणांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं, आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागे लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले. कारण तिथं कसं 6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होत. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. मग आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण, ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी, आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं, त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक पाठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे. ती जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात.
0: अरे,
1: हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक, म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः, म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही, केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप, स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते. आम्ही तेच वापरतो, कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी, युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
0: अरे,
1: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा.

0: आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय, स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडत
0: होतं आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्या कसं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी, आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिलंय. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढलंय अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीये. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
2: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
1: ती पूर्ण केली,
2: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
1: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं, तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
2: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात, 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात.

0: आणि तर ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत, त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला. आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात अत्यंत उत्साही. जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पॅम्पलेट दिले त्यांनी आम्हाला किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको आता पुढे झालं आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठ स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही

0: गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
1: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आदू असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
1: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
1: वा, तुम्ही काय सांगाल?
0: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं सुरुवात केल्यानंतर. आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
1: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकल बद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
0: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
1: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले यांचं भाषण.
1: June 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर

2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता. ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले

0: उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा। आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं। गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले।

आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा

केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या

मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल

लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्याय

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्राय तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमांच तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीयेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनव लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचत आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
2: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागले की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग मराठी वाचणारा

0: त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे, असा काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सो मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थवर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात, आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला, आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय, तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही, तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे, पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते, आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
0: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग

0: अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग ऍजच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त असं मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे पण मला अपेक्षित असतं की हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे ते अपेक्षितच असतं त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये सो ते त्याला उत्तर देतात मी त्यात फार पडत नाही बसत म्हणजे ट्रोलर्स असतात जास्त पोस्ट नाहीत दोन तीन पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट
1: पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयाने लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल
0: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय खूप चांगलं पॅरामीटर आहे ते
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे
0: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो ते घेऊन नाही बसत सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल
0: खूप सरप्राइझिंग आहे मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण 5 AM क्लब ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे ठीक आहे तुला पडतंय मला पडतंय पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं ठीक आहे सो तो माझा स्वभावच नाहीये सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाहीये माझी कामं रात्री चांगली होतात माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे पण अशी एक दोन नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं त्याच्याविषयी मला वाचायचंय मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे नंतर एस एल भैरप्पा आहेत कमाल आहेत ते म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती बरोबर आहे त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला

0: एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपटांमध्ये. अरे हा हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसतं, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होत ते लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मीडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल.
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करतो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवेन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढं हे नाहीये, तिथे वाव नाहीये सोशल मीडियावर. तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ दोन ओळ तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल.
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण कलेत म्हण प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकेत जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की AI केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि AI वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर जसं की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती त्याला, मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली

0: त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये, तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट. हा, याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, हे कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार.
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल,
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: येस एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा, म्हणजे अगेन तेच आहे ना, की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं, तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्यानं जगलेला तसा तसा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल, की माझ्या डोक्यात आहे पण मला तो शब्दातच मांडता येत नाहीये. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा, हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता विचार आलाय माझ्या मनात, तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे. पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जातंय आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा, ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो, मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता.
1: करेक्ट.
0: सो हे तिथे तुमची कस लागते खर तर,
1: बिलकुल,
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाहीये की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय, काहीतरी माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा, क्या बात आहे. मला असं वाटतं ही फिलिंग

0: आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपलं काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळ्या विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, मी या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
1: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसे ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो, सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
0: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणार वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगता लिहिण्यासंदर्भात?
1: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं उगवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
0: बिलकुल,
1: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
0: बिलकुल
1: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं, अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेव असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
0: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युवावाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची

0: आहे, सोलर पॅनल आहेत ना.
1: मी म्हटलं
2: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं, तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोला

या तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी

0: 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ G परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं, त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIBनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSEनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात

0: लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचा आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहेत. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5% तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW वर आहे, म्हणजे 70% वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4% त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर एनम चा आता 2,700 मिलियन टन्स पर एनम, म्हणजे 3% वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100% पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे PMO

0: कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वायसेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेज मध्ये, मेट्रोज मध्ये, पोर्ट्स मध्ये आणि एअरपोर्ट्स मध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% एफडीआयचा जो मूव्ह आला 2014 त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ऍक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट, रिन्युएबल एनर्जी मध्ये होते. जीएसटी सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्ट साठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. लँड एक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेज मध्ये ते सगळे खूप एक्सपिरायड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो त्याच्यात साधारण 2000 एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे तर मेट्रो लाईन मध्ये जवळजवळ 20,000-60,000 एका तासात ट्रॅव्हल करू शकतात म्हणजे ते 10-30% जास्त होतात मेट्रो लाईन मध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो म्हणजे साधारणतः त्याला 30-100 लाईफ असते. तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे.

0: मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13-14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8-9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय. आपण जवळजवळ 1.5 किमती आहेत आणि 60-65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंग मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माइलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहेत ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. त्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2-4 स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की, आणि बल्क कार्गो आणि ऍग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्स पेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4 क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझं शिवार.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 3 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार.

0: वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून साधलेली प्रगती याविषयी। मुक्काम पोस्ट मोरावळे, तालुका जावळी, जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विजया साळुंखे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंना नमस्कार। आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला आपण शेती करतो त्यावेळेला शेतीचं उत्पादन वाढावं, शेती गुणवत्तापूर्ण व्हावी किंवा शेती ही व्यावसायिक दृष्टीनं फायदेशीर व्हावी म्हणून प्रयत्न करीत असतो। आता आपल्याकडं बऱ्याचशा महिलांचा सहभाग सुद्धा आता लक्षणीयरित्या शेतीमध्ये वाढलेला आहे, कारण एकतर बचत गटांचं जाळं भरपूर आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला एकत्र यायला लागल्यात आणि त्या बचत गटामधून शेतकरी महिला बचत गट पण स्थापन व्हायला लागलेत की ज्या योगे शेतीचा तर विकास व्हायला लागलेला आहे त्याचबरोबर त्या महिलांचा सुद्धा आर्थिक विकास व्हायला लागल्यात, स्वतःच्या पायावर उभे राहायला लागल्यात आणि त्यांना स्वतःची एक ओळख मिळालेली आहे। त्यातच कृषी विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण ही सुद्धा होत आहेत आणि त्यामध्ये ह्या सगळ्या महिला शेतकरी गटांचा सहभाग हा वाढलेला आपल्याला दिसतोय। हे निश्चितच पुढच्या शेतीसाठी किंवा भविष्यातल्या शेतीसाठी हे खूपच आशादायक एक चित्र आहे। आता सांगायचं कारण म्हणजे आपल्या आज मुलाखतीला सुद्धा जावळी तालुक्यातल्या मोरावळे गावच्या आत्मनिर्भर महिला शेतकरी विजया साळुंखे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा शेतकरी महिला बचत गट आहे की ज्या ते 3-4 वर्ष झाले चालवत आहेत। त्याच्या आधी त्या शेती करत होत्या पण या महिला शेतकरी गटाच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे। हा बदल नेमका कशा पद्धतीनं झाला, काय काय त्यांनी केलं हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या शेतीमध्ये प्रगती कशी साधली आहे, त्यांची स्वतःची कशी प्रगती झालेली हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत।
1: नमस्कार मॅडम। नमस्कार।
0: तुमचं जावळीच्या जवळचं मोरावळ गाव तसं छोटंसं गाव आहे, मग त्यामध्ये तुमच्या शेतीला सुरुवात केव्हापासून झाली, तुम्ही शेतीमध्ये प्रत्यक्ष सहभागी केव्हापासून झाला आणि त्यावेळेची शेतीची परिस्थिती कशा पद्धतीची होती?
1: मी शेतीमध्ये तसं 2000 सालापासून शेती करते आणि त्यावेळेस कसं पारंपरिक पद्धतीनं म्हणजे बैलांनी पेरणे वगैरे आणि ठराविकच पीक घेतलं जायचं, घेवडा आणि हायब्रिड प्रमाण जास्त प्रमाणात त्यावेळेस होतं, एवढीच आम्ही जास्तीत जास्त पिकं घ्यायचो। त्यावेळेस पाणीचं वगैरे सोय नसल्यामुळे फक्त हायब्रिड आणि घेवडा वगैरे हेच जास्त पीक घेतलं जायचं।
0: मग ही पारंपरिक शेती किती वर्ष झाली करत होता तुम्ही?
1: कमीत कमी 10 वर्ष आम्ही पारंपरिक शेती मॅडम केली आणि त्यानंतर मग आम्हाला कृषी खात्यातून थोडं म्हणजे बचत गटातून माहिती मिळू लागली, एकत्र आम्ही जाऊ लागलो, बचत गट स्थापन केले, साधे बचत गट स्थापन केले।
0: ते किती साली केले मग?
1: ते 2016-17 ला आमचे बचत गट स्थापन झाले,
0: म्हणजे तुम्ही महिला एकत्र
1: एकत्र येऊ लागलं आणि त्यामुळे मीटिंग आमच्या जरा होऊ लागल्या, तालुका स्तरावर आम्ही जाऊ लागलो, बाहेर घराच्या बाहेर आम्ही महिला पडलो, बँकेत जाऊ लागलो, परत शेतीची माहिती घेऊ लागलो। मग शेतकरी पहिले कसे कृषी अधिकारी पुरुषांपर्यंतच पोहोचायचे, नंतर आम्ही स्वतः कृषी अधिकाऱ्यांना भेटून माहिती घेत राहिलो।
0: बरं, मग हा ज्या वेळेला बचत गट स्थापन तुम्ही केला त्यावेळेला तुम्ही किती जणांचा केला?
1: त्यावेळे पण आम्ही 10 जणी होतो पहिल्या वेळेस शेतकरी गटामध्ये।
0: तो कुठल्या प्रेरणेने झाला?
1: तो बचत गट बचत करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षण, त्यावेळेस कसं दुसरीकडून पैसा घेण्यापेक्षा आपल्या बचतीतून मुलांचं शिक्षण कसं होईल, त्यावेळेस सर्वांच्या आमच्या आम्ही ज्या महिला होतो त्यांची मुलं लहान असल्यामुळं खेडेगावात पैशाची आर्थिक परिस्थिती नाजूक, पावसामुळे पीक आलं तर येत होतं नाही तर येत नव्हतं, त्यामुळं मग आम्ही त्याच्यातून आर्थिक परिस्थिती एका महिलांची जिला गरज असेल तसं आम्ही त्या गटातून भागवत नेलो आणि मुलांना उच्च शिक्षित करण्याचा जास्तीत जास्त आम्ही सर्व महिलांनी प्रयत्न केला।
0: बरोबर आहे। आणि त्यावेळेला बचत गटांचं जाळं तेव्हापासूनच हे पसरलं भरपूर आणि एक चळवळ तयार झाली की ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त महिला ह्या बचत गटामध्ये समाविष्ट व्हायला लागल्या, बरेचसे बचत गट उदयाला आले। पण तुमचा आत्ताचा जो आहे तो महिला शेतकरी बचत गट आहे, मग हे ज्या वेळेला तुम्ही बचत गटातून महिला शेतकरी बचत गटामध्ये किंवा त्याच्यामध्ये रुपांतरित झाला तुमचा गट, कशा पद्धतीनं हा बचत गट महिला शेतकरी बचत गटामध्ये रुपांतर झाला?
1: आम्ही अशा महिला इकडे तिकडे म्हणजे मीटिंगला जात असताना तिथं कृषी अधिकारी येऊ लागले, महिलांना सर्वांना एकत्र केलं। सर महिला ससा एकत्र लवकर येत नाहीत पण कृषी अधिकारी वगैरे असं आले येणार आहेत, आपल्याला शेतीची माहिती देणार आहेत।

0: निमित्तानं महिला एकत्रित आल्या होत्या आणि त्यातून आम्ही मग कृषी गंगा शेतकरी महिला गट स्थापन केला.
1: बर, आता तुमचा बचत गट सुरुवातीला होता, आता शेतकरी गट आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीनं फरक जाणवतोय तुम्हाला आता?
0: पहिला निस्ता आम्ही बचतीसाठी मॅडम केला गट, पण आता कसं बचतीबरोबर शेतीचाही विकास करण्याची आता गरज आहे. आपली शेती ही रासायनिक प्रकारे भरपूर म्हणजे रासायनिक टाकण्याचा मधल्या काळात मधल्या 10-15 वर्षात इतकं रासायनिकचं प्रमाण झालंय आपल्या शेतीला की तिला जणू काय सवय झाली. एक उद्या पेशंट कसा असतो मनुष्य, त्याला कसं गोळे खाल्ली तर बरं वाटतं,
1: त्याची सवय होती
0: तशी आपल्या शेतीला सवय झाली होती. ती सवय मोडण्यासाठी आम्ही मग कृषी खात्याची संलग्न झालो आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली.
1: हा, म्हणजे बचत गटातनं तुम्ही ज्यावेळेला शेतकरी गटामध्ये गेला त्यावेळेला नुसती बचत करण्यापेक्षा आपल्या शेतीचा विकास कसा होईल याच्या बाबतीतलं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्याप्रमाणे तुमची वाटचाल सुरू झाली. आता ज्यावेळेला शेतकरी गट स्थापन झाला त्यावेळेला काही वेगळ्या अडचणी वगैरे आल्या तुम्हाला?
0: हा, भरपूर आल्या की आता शेतकरी सेंद्रिय शेती म्हटलं की घरच्यांचा अडचण येतेच ना पुरुष लोकांची की रासायनिक टाकणं आणि सेंद्रियत फरक. आम्ही जीवामृत दशपर्णी अर्क वगैरे केलं पण त्याचा रिझल्ट मॅडम लगेच येत नाही.
1: बरोबर आहे,
0: त्यामुळे घरच्यांनी थोडा विरोध केला पण आम्ही त्यांना सांगितलं आताच्या हल्लीच्या काळात कॅन्सरचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलंय की त्याच्यासाठी सेंद्रिय शेती करणंच महत्वाचं आहे. आम्ही ट्रेनिंगला गेलो तेव्हा काही काही जणींच्या मग मिस्टरांना लावले, आम्ही लावण्यापेक्षा आम्ही दोघे तिघी गेलो तर दोघे त्यांचे मिस्टर लावले आणि त्यांनाही कळालं की कशा प्रकारे सेंद्रिय शेतीचा फायदा आहे.
1: बरोबर,
0: मग त्यांनी येऊन गावात म्हणजे आमच्याही मालकांना सांगितल्यामुळे ते एक प्रकारे चांगलंच झालं.
1: म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करायची या उद्देशानं हा शेतकरी गट स्थापन केला आणि त्या दृष्टीनं तुमचे कामकाज सुरू झालं. आता सुरुवातीला ज्या आहेत त्या सगळ्या तुमच्या आता जरी 11 जणी आहेत त्या शेतकरी आहेत, पण ज्या वेळेला शेतकरी गट स्थापन करायचा त्यावेळेला काही कागदपत्रांची पण पूर्तता करावी लागते की ज्यामध्ये 7-12 उतारा लागतो, तर मग कशा पद्धतीनं तुम्ही हे केलं की तुमच्या आता सगळ्याच महिलांच्या नावावर 7-12 उतारा नव्हता, तर मग कशा पद्धतीनं घरच्यांची साथ मिळाली किंवा
0: त्यावेळेस थोडी अडचण आली? पण काही दोघे तिघी महिलांच्याच फक्त नावावर शेत आहे, बाकींच्या नव्हतं. मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं, कृषी अधिकाऱ्यांना बोलावलं, तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला गट सेंद्रिय करायचं आहे, त्यासाठी त्यांचं संमतीपत्र घेतलं. 7-12 वर संमतीपत्र त्यांचं घेतलं आणि त्यांना त्यातून कळालं की ह्या महिला काही नाही काहीतरी करू शकतील, त्यामुळे आमच्या मिस्टरांनी सगळ्यांच्या संमतीपत्र आम्हाला दिल्यामुळे आम्ही हा सेंद्रिय शेतीचा गट करू शकलो.
1: बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रोसेसमधनं तुम्ही गेलात आणि नुसती बचत करण्यापेक्षा शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा तुम्ही एकत्र आला. आता ज्यावेळेला जसं बचत गटांची मीटिंग किंवा बैठक घ्यावी लागते की पुढच्या दृष्टीनं, तर तुमची कशा पद्धतीनं मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्ही ठरवता, कशा पद्धतीनं चर्चा होतात?
0: आम्ही महिन्यातील 10-15 तारखेच्या मध्ये आम्ही मीटिंग घेतो आणि मग त्याच्यात आपल्या शेतीला काय उपयोग आहे. आता मे महिन्यातल्या मीटिंग मध्ये काय ठरवतो, आता सोयाबीन पीक घेवडा आहे त्यासाठी मग आपल्याला सोयाबीन बियाणं कुणाकडून चांगल्या प्रकारे एकत्र आणि कुठं स्वस्त भेटेल, एकत्र बियाणं घेतलं तर आपल्याला स्वस्त जास्त प्रमाणात, अशा प्रकारे एकत्र गटाने येऊन आम्ही कृषी खात्याची पण सहाय्यता घेतली. कृषी सहाय्यकांनी पण चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात, मे जून मध्ये ते येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आम्ही पहिला सेंद्रिय शेतीचा गट केला, तो सेंद्रिय शेतीचा गट डंगारे म्हणून साहेब आहेत राम डंगारे, ह्यांनी आम्हाला जास्त प्रोत्साहन दिलं. त्यानंतर आत्म्यामध्ये आत्मा नावाचा जे आपला सेंद्रिय शेतीसाठी जास्त कार्यक्रम करतो त्यासाठी पण नेवसे सर म्हणून आहेत आमच्या तालुका अधिकारी, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यालाही आम्ही तो गट जोडून आमचा गट चांगल्या प्रकारे चालत आणि त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिले सगळे.
1: बरोबर, कोणकोणती प्रशिक्षण घेतली आतापर्यंत?
0: आतापर्यंत पहिलं प्रशिक्षण माती परीक्षण करायला लावलं, आम्ही सर्वांनी पहिल्यांदा माती परीक्षण केलं आणि नंतर बीज प्रक्रिया केली. परत पहिलं बैलांनी पेरायचं, पण आता ट्रॅक्टरनं ते 20x22 च्या अंतरावर पेरणी मापातच पेरणी करतात, नाहीतर बीबीएफच्या यंत्राने दोन्ही पण यंत्र म्हणजे ज्यांना जसे हे होईल तसं जास्त उपलब्ध होईल तसं जास्तीत जास्त बीबीएफचाच वापर आम्ही करतो.

0: बीबीएफचा वापर केल्यामुळं फवारणी वगैरे करण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो.
1: बरोबर. म्हणजेच ह्या शेतीमध्ये तुम्ही बदल घडवताय शेतकरी गटाच्या माध्यमातून. आता ज्या वेळेला तुमच्या मीटिंग वगैरे होतात त्यावेळेला नोंदी ठेवणं किंवा काहीतरी थोडीशी बचत जी आहे त्याचे अहवाल ठेवणं किंवा त्याचं हिशोब ठेवणं, ह्याच्यासाठी महिलांना तुम्ही कामं निवडून दिलेली आहेत का? कशा पद्धतीने कामाची विभागणी केलेली आहे?
0: कामाची विभागणी सचिव आमचे आहेत, सचिवांबरोबर एक
1: तुम्ही अध्यक्ष.
0: मी अध्यक्ष आहे. सचिव आहे त्यांना लिखाण आणि त्यांच्याबरोबर दोन लेडीज सदस्य आहेत, त्याही हिशोब वगैरे व्यवस्थित ठेवतात. शेतीसाठी लागणारे खर्चासाठी पैसे बचत गटातूनच आम्ही एकत्र उचलतो आणि शेतीनंतर ते परतफेड करतो. 1% आपलं बचत गट परतफेड आहे आमची, त्यामुळं तसं काही म्हणजे अडचण येत नाही महिलांना. आणि लिखाण वगैरे आता सगळं महिला सुशिक्षित असल्यामुळे लिखाणाचा वगैरे काही प्रश्न येत नाही, त्या व्यवस्थित लिहितात वगैरे सगळं.
1: प्रत्येक जण आपापल्या कौशल्यानुसार काम करते. बरं, आता बचत गटाच्या ज्या वेळेला तुम्ही साधा बचत गट केलेला होता त्यावेळेला सुद्धा बँकेचे व्यवहार हे तुमचे चालूच होते. शेतकरी बचत गटामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला बँकेचे व्यवहार वगैरे कशा पद्धतीने होत आहेत?
0: शेतीत जसा शेतकरी गट केल्यापासून पण आमचे बँकेचे व्यवहार चांगले झालेत. आणि आता जसे आमचे बचत गट शेतकरी झाल्यापासून आम्हाला आधारार्थी बँकेत पण दिले जातं, कारण शेतकरी गट हा कृषी खात्याचा असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला थांबावं लागत नाही, काय करावं लागत नाही, त्यामुळे बँक चांगले
1: म्हणजे चांगल्या पद्धतीने हे व्यवहार होत आहेत आणि प्रत्येकीचा सहभाग त्याच्यामध्ये होत आहे. या बचत गटाच्या शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी एकच पीक घेतलं का वेगवेगळं घेता, म्हणजे कशा पद्धतीने ही कार्यपद्धती आहे? एक अध्यक्ष म्हणून काय सांगाल
0: तुम्ही? एकत्रच पीक आम्ही जास्तीत जास्त सोयाबीनचं पीक सर्वजण एकत्रच घेतो.
1: एक छोटं क्षेत्र का पूर्ण?
0: काय झालं क्षेत्र परते स्वतःचे स्वतःच करतात, पण एकत्रित बेन आणतो, एकत्रित खत वगैरे पेरणी वगैरे, त्यामुळे तो फायदा होता. आणि काढणी खुरपणी वगैरे एकमेकीचे म्हणजे पैऱ्या एकमेकींच्या तिथे जाऊन करतो, त्यामुळं मजुरांचे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही.
1: बरोबर.
0: पावसाच्या वेळेला पण आम्ही एकमेकींचं काढणीच्या वेळेला बी काढणी करतो, त्यामुळं जास्त प्रॉब्लेम येत नाही.
1: बरोबर आहे. म्हणजे जसं वारंगुळा पद्धत होती पूर्वीची तशी आता पण तुम्ही या शेतकरी गटाच्या माध्यमातून करताय. बरं, आता याच्या आणखीन कशा पद्धतीने फायदे होऊ शकतात विक्रीच्या संदर्भात सुद्धा?
0: विक्रीच्या संदर्भात मॅडम एकत्रित केलं तर एकत्रित आपण एखाद्या कंपन्यांना, आता आमच्या उमेदची कंपनी, त्या कंपनीसाठी पण आम्ही एकत्रित बियाणं तयार केलं तरी ते बियाणं म्हणून आमचा एक लॅब आहे, तो लावून आम्ही विक्री करू शकतो. जे आता सध्या आपल्याला 50 रुपयानं सोयाबीन आपण घालतोय, तेच बेण्याचे जर टॅब लावला तर 80-90 रुपयानं जाऊ शकतं. तो महिलांचा एक फायदाच आहे ना,
1: म्हणजे तो एक वेगळ्या पद्धतीनं विक्री करताय तुम्ही. मग आता ज्या वेळेला बियाण्यांसाठी आपण करतोय किंवा सोयाबीन ची लागवड करतोय, कशा पद्धतीनं ती लागवड केली जाते? म्हणजे अगदी सुरुवातीपासून मशागतीपासून काय काय काळजी घ्यायला लागते ज्या वेळेला आपण बियाणं निर्मितीसाठी म्हणून त्याची लागवड करतोय?
0: आपण बियाण्याच्या निर्मितीसाठी लागवड ज्या वावरातनी करणार आहे त्यांची माती परीक्षण करतो, परत आणि बीज प्रक्रिया करायची त्याच्याबरोबर, आणि बीबीएफच्या यंत्रानं पेरतो. परत त्याच्यासाठी मग आम्ही मंद सापळे लावतो, पक्षी थांबा ते पण आम्ही लावतो, आणि जीवामृत, परत दशपर्णी अर्क हा सगळ्यात उत्तम अर्क आहे कारण तो सर्व किडींचा नाश करतो, बुरशीपासून सगळ्या किडींचा नाश करतो, त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही दशपर्णी अर्कचा उपयोग करतो. तो दशपर्णी अर्क आम्ही मे मध्येच तयार करतो कारण जून मध्ये करून त्याला 40 दिवस ठेवायचा असतो, त्यावेळेस ते होतो, त्यामुळे दशपर्णी अर्क जास्तीत जास्त आणि निंबोळे अर्क वापर.
1: आणि हा दशपर्णी अर्क तुम्हाला वर्षभर पूर्त सगळ्यात फवारण्यासाठी वगैरे वापरता येतो. म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल करतात त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही जीवामृत पण तयार करतात.
0: हा जीवामृत मग काय करतो, प्रत्येकाचे आता पशु पण आहेत मग
1: जनावर,
0: हा त्यामुळे 200 लिटरचा बॅलर ज्याचे ते करतात ज्याच्या त्याच्या, म्हणजे आता आम्हाला सवय झाली त्यामुळे करून ते फवारणी करतात. एकत्र करण्यापेक्षा दशपर्णी अर्क तेवढा एकत्र दोन दोन बॅलर करतो आम्ही, पण जीव अमृत कसे ते संपूर्ण ओतावं लागतं ना, त्यामुळे ज्याचे ते बॅलर वावरातनी करून त्या वापरतात.
1: अजून कुठल्या सेंद्रिय निविष्ठा तयार करतात?
0: निंबोळे अर्क तयार करतो.
1: बरं.
0: आणि आमचं शेण खत आहे त्याच्यावर पण प्रक्रिया करून आम्ही ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं

0: वापरता येईल हा आपण करतो.
1: शेतीतलं जे आहे ते शेतीलाच परत देण्याचं हे खूप महत्वाचं आहे सेंद्रिय शेतीमध्ये म्हटलं तर. आता हे सेंद्रिय शेतीचं तुम्ही करताय की अगदी बीज प्रक्रिया म्हणा किंवा उगवण क्षमता तपासताय, माती परीक्षण करताय, याचा सगळ्या पिकाच्या उत्पन्नावर कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे?
0: पहिल्यापेक्षा चांगल्याच प्रकारे उत्पन्नात फरक झालाय. पहिलं आपण म्हणजे आपण घरातलं पीक यायचं डायरेक्ट पेरायचं, मग काय काय वेळेस ते 50% उगवायचं, उगवण क्षमता व्हायची नाही. पण हे बीज प्रक्रिया केल्यामुळं आम्हाला सर्व कळायला लागलं की कशा प्रकारे उगवण क्षमता आहे, त्याप्रमाणे पीक घेतल्यामुळं चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया झाली आणि उत्पन्न बी चांगल्या प्रकारे बीबीएफच्या अंतरानं मापातच जण आपण टोकल्यासारखे बियाणं येतं उगवून, त्यामुळं आणि सरी वारंब्यातून चालता येतं. पाणी जास्त पाऊस झाला तरी त्याचा काय पाण्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही,
1: पाणी वाहून जाऊ शकतं,
0: वाहून जात पाटात पाणी वाहून जाऊ शकतं. आणि समजा खडवा पडला तरी सरीवर असल्यामुळं तो दग धरून धरतो, पाण्याचा
1: ओलावा
0: टिकून राहतो, त्यामुळं सरीवारंब्यावर जास्तीत जास्त आम्ही बीबीएफचं प्रमाण जास्त प्रमाण
1: येणारं उत्पादन हे त्यामध्ये काही नुकसान होत नाही. काही किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याच्यावर? काही
0: किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो, मग आम्ही जास्तीत जास्त दशपर्णी अर्क जास्तीत जास्त वापर केला तरी ते थोड्या प्रमाणात पहिले वापरलं कीट जास्त प्रमाणात मरत नाही तर आपण ते जास्त प्रमाणात घेऊन मारू शकतो, कारण ते जीवाणूंचंच खत असल्यामुळे त्याचा काही जास्त परिणाम होत नाही.
1: बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपली शेतीचं उत्पादन हे चांगल्या गुणवत्तेचं पण येतं. आता याच्या सगळ्यामुळं जमिनीच्या गुणवत्तेमध्ये कसा फरक पडला? आता माती परीक्षण तर तुम्ही करताय, आधीचं माती परीक्षण आणि आता केलेलं माती परीक्षण,
0: आताच्या माती परीक्षणात भरपूर फरक पडलेला आहे. आताच्या पालाश वगैरे आमच्या शेतीमध्ये भरपूर जीवाणू वगैरे झाले. 2 वर्षापूर्वी केलेले आम्ही माती परीक्षण आणि आताच्या माती परीक्षणात भरपूर म्हणजे जास्तीत जास्त जीवाणू आमच्या शेतीमध्ये वाढलेले आहेत आणि त्यामुळं मऊसर अशी शेती झाली. चालताना असं गादी वाफ्यानेल्यावर चालल्यावर कसं वाटतं गादीवर, आपण तसं गादी वारंब्यावर वाटतं.
1: म्हणजे जी कडक होती शेती ते मऊ झालेली आहे आणि त्याचा पिकांना पण फायदा होतो. आता फक्त या माध्यमातून फक्त सोयाबीन करताय का आणखीन काही पिकं करताय तुम्ही?
0: सध्या आम्ही सोयाबीन पीक जास्तीत जास्त आणि ज्वारी ही ससा ज्वारीचं पीक करतो, पण थोड्या प्रमाणात करतो, एकत्रच करतो सगळेजण मिळून, पण ज्वारीचं प्रमाण थोडे जास्त नाही. पण सोयाबीनचं प्रमाण सगळ्यात, कारण आमच्याकडे पाऊस काळ असल्यामुळं सोयाबीन आम्ही बीबीएफच्या यंत्रानं जास्त प्रमाणात करतो.
1: कशा पद्धतीनं बीबीएफ मध्ये किती अंतरावर वगैरे लावतात? कशा पद्धतीने?
0: तीनच ओळी असतात बीबीएमचे आणि 20x20 अंतर असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे मग ती रोप वगैरे त्याला हवा वगैरे जास्त प्रमाणात लागते वाढते, त्यामुळं ते छान प्रकारेच येतं.
1: बर, आता हे सोयाबीनचं उत्पादन तर तुमचं चांगलं येतं पहिल्यापेक्षा, कारण तुम्ही पहिल्यापासून सगळ्याजणी मिळून करताय, हे सगळ्या ज्या शेतीची कामं आहेत ती सुद्धा तुम्ही बरोबरीने करताय. मग विक्रीच्या वेळेला कशा पद्धतीनं करताय?
0: विक्री पण
1: फायदा कसा झाला?
0: विक्री पण एकत्र केल्यामुळं फायदा होतो, कारण एकत्र सांगितलं तर त्या पुढच्या माणसांना व्यापाऱ्याला आपण सांगू शकतो ह्या व्यापाऱ्यापेक्षा तो व्यापारी जास्त प्रमाणात देऊ शकतो आणि एकत्र जास्त प्रमाणात पीक उत्पन्न असल्यामुळं घेऊ शकतात ना. आपण अगोदरच त्यांच्यावर टाई बी करू शकतो आणि उत्पन्न आणि बिनेसाठी पण आपण थोडेफार ठेवू शकतो असं आहे ना.
1: आणि त्याचा दर पण तुम्हाला चांगला
0: मिळतो, बियाण्याचा सर्वात दर चांगला भेटतो,
1: कारण उत्पादन जे आहे ते दर्जेदार आहे, त्यामुळे तुमचं विक्री पण चांगल्या पद्धतीनं होते. आता सुरुवातीला तुम्ही बचत गटात होता आणि आता शेतकरी महिला बचत गटामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये किती बदल झालाय?
0: शेतकरी गटात आल्यापासून बराच फरक झाला. सुरुवातीला आम्ही कसं साधे घरच्या घरी करत होते, आता शेतकरी गटात झाल्यामुळं आम्हाला तालुका स्तरीय मीटिंगला वगैरे जिल्हा स्तरीयवर जावं लागतं मीटिंगला वगैरे. तिथे गेल्यावर कळतं की दुसऱ्या महिला किती ऍक्टिव्ह आहेत, आपण पण त्याप्रमाणेच राहिलं पाहिजे आणि केलं पाहिजे. आणि आपण जे आपल्या गटामध्ये सेंद्रिय शेतीला काय कमी आहे, उत्पन्न ते कसे करतात ह्याची पाहणी बघायला मिळते बाहेर जाऊन, आणि आपल्याला काय कमी आहे ते आपण दुसऱ्या म्हणजे अधिकाऱ्यांना वगैरे विचारू शकतो. आणि हे डेअरिंग आम्हाला या गटांमुळेच झालं.
1: खरंच आहे की आधी महिला घराच्या बाहेर पडत नव्हती, फक्त शेती आणि घर एवढंच करत होते, पण आता त्या उंबरठ्या बाहेर पडून शेती हा व्यवसाय करायला लागली आहे. म्हणजे शेती नुसती घरची करण्यापेक्षा व्यवसाय म्हणून करणं हे खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळं तिला एक आर्थिक स्वावलंबन पण मिळालं आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्या

0: सर हे पण मिळालेलं आहे. आता आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत की ज्यांनी अजून नाही स्थापन केलेला शेतकरी गट, अशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की शेतकरी महिला बचत गटाच्या कशा पद्धतीनं आपल्या स्वतःला आणि आपल्या शेतीला फायदे होऊ शकतात?
1: गटानं शेती केल्यामुळं सर्व महिला एकत्र येतात, एकमेकींची सुख दुःख सुद्धा सांगू शकतात आता, आणि खेळीमेळीच्या ह्याच्यात आपण शेती करू शकतो. एकट्यानं शेती करण्यापेक्षा एकत्र शेती करणे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण एकत्र शेती केल्यानं आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. एखाद्या वेळेस अचानक पाऊस आला आणि एखाद्याच्या सोयाबीन काढायचं नाही तर पीक काढायचं असलं तर आपण 10 महिला तिच्या इथं गेलो तर 10 अर्धा तासात आपण तिची शेतीचं म्हणजे सुरक्षितपणा करू शकतो. त्यासाठी एकत्र शेती ही सगळ्यात जास्त काळाची गरज आहे आणि सर्वांनी एकत्रच शेती करावी, कारण एकत्र शेती केल्यामुळं जास्तीत जास्त फायदा होतो आणि आपल्याला बियाणं किंवा खत वगैरे घ्यायची म्हटली तरी त्याच्यात कमी दरात भेटू शकतात. आणि सेंद्रिय शेती केली तर आपल्या आयुष्यासाठी भरपूर चांगली आहे. आणि सेंद्रिय शेती हा एक अशी शेती आहे की ज्यातून कॅन्सर सारखा रोग प्रतिबंध होतो. की म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरापासून सुरुवात करतो तेव्हा सगळ्यांची सुरुवात होते. जेव्हा एक महिला एक गट जेव्हा गावातला 10-11 कुटुंब ज्यावेळेस तिथं त्याच्यात उतरतात त्यांचं पाहून सर्व गट सर्वजण ते करू शकतील. आणि जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती कराल तेव्हाच हा कॅन्सरमुक्त आपला सातारा होऊ शकतो. आणि त्यासाठीच आपण सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे. आणि आपल्या कृषी अधिकारी सहाय्यक असतील त्यांच्याशी तुम्ही संलग्न राहा, त्यांच्यापासून कृषी खात्यापासून आपल्याला भरपूर फायदे होतील. गव्हर्नमेंटनं आपल्यासाठी शेतीसाठी भरपूर योजना ठेवलेल्या आहेत पण आपण महिला तिथवर पोहोचत नाही. त्यासाठी तुम्ही कृषी सहाय्यकांची सहाय्यता घ्या आणि आपली शेती सेंद्रिय करा. आपण विषमुक्त शेती करून आपण सुद्धा रोगमुक्त राहू आणि सर्वांना रोगमुक्त करू. आपल्याकडचं देणार जे आपण जे पिकवणार आहे ते विकणार आहे त्याच्यातून दुसरे पण माणसं विषमुक्त राहतील आणि आरोग्यानंही चांगली राहतील. एवढंच मला महिलांना सांगायचं आहे. खरोखर सेंद्रिय शेती हाच आजच्या काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही.
0: आणि महिलांनी जास्तीत जास्त शेतीमध्ये सहभागी व्हावं याच्याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल महिला जास्तीत जास्त शेतीत उत्पन्न काढू शकतात आहे, कारण का महिलांनी मनात आणलं तर जग जिंकू शकणार आहे. त्यामुळं जिथे जिथे आता जसं आपल्याला 50% आरक्षण भेटलंय तसं आपण शेतीतही आपण ज्या 100% आरक्षण आपल्याला आहे शेतीसाठी तसं म्हटलं तर, कारण महिलांवरच सर्व शेती, कारण आपण कुठल्या वेळेस काय करायचं हे महिलाच ठरवते. त्यामुळे शेती जास्त जास्त महिलांचीच आहे आणि महिलाच करू शकतात शेती.
0: आणि महिला एक योग्य व्यवस्थापन योग्य नियोजन करू शकतात इतरही क्षेत्रामध्ये. तसंच शेतीमध्ये केलं तर शेती ही नक्कीच प्रगतीपथावर जाईल.
1: जय जवान जय किसान, जसं आपला जय किसान भारत देश आहे तसं महिलांनी जर शेतीला एकत्र येऊन केले ना तर जय किसान जे आपलं तवाचं वाक्य होईल तसं आता जय जवान जय किसान जय महिला किसान असं होईल.
0: नक्की नक्कीच. म्हणजेच महिलांचा सहभाग हा वाढता आहे आणि तो वाढता राहणारच आहे की ज्यामुळे आपली शेती ही समृद्ध होणार आहे. आता तुम्ही तर हा महिला शेतकरी गट चांगल्या पद्धतीनं चालवताय, मग याच्या पुढचं तुमचं काय नियोजन आहे, काय काय करणार आहे या गटाच्या माध्यमातून?
1: आता शेतकरी गट आमचा सेंद्रियच असल्यामुळं आम्ही आता सत्यमेव जयदेवच्या फार्मर कपमध्ये आम्ही भाग घेतलाय. त्याच्यासाठी आम्हाला भानुदास चोरगे यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. आतापर्यंत आम्ही चांगल्या पुढच्या पावलावर आहे आणि आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे की फार्मर कपचा हा विजेता आमचं गावच व्हावं ना आम्ही व्हावं यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.
0: म्हणजे हे तुमचं पुढचं जे स्वप्न आहे ते खूप चांगलं आहे आणि तुम्ही नक्की शेती ही प्रगतीपथावर नेताय. तुम्ही त्याच्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं पण बघताय आणि नक्कीच हे ज्या वेळेला महिला एकत्र येतात आणि काहीतरी वेगळं करतात त्यावेळेला खरंच नक्कीच चांगलं एक आशादायक चित्र निर्माण होतं. आणि हे आशादायक चित्र शेतीमध्ये निर्माण झालेले आहे हे शेतकरी गटाच्या माध्यमातून. आणि हे असं चित्र पुढं पण हो तुमचीही प्रगती हो तुमच्याबरोबर तुम्ही आणखी 10 जणींना घेऊन जाताय त्यांची सुद्धा प्रगती होती आणि अशा पद्धतीनं शेतकरी जो गट आहे त्यांना महिलांच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल आलेला आहे आणि त्याच्यामुळे महिला आर्थिक स्वावलंबी झालेली आहे. तर या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशीच तुमची प्रगती हो. आणि आज तुम्ही इथं आलात आणि तुमच्या शेतकरी गटाच्या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे तसंच समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: मंडळी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट मोरावळे तालुका जावली जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विजया साळुंखे यांची शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून साधलेली प्रगती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते
1: मॅडम. बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची हे आपण बघतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की पावसाचं पाणी अडवा पाणी शिरवा तंत्रज्ञान काय आहे, त्याचा कशा पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. आता सध्या अल निनो या सुद्धा हवामान बदलाची चर्चा सुरू आहे की ज्याचा शेतीवर थेट परिणाम होऊ शकतो. कशा पद्धतीनं या बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीपाची पूर्वतयारी केली पाहिजे.
2: अल निनो हा एक प्रशांत महासागरातल्या पाण्याच्या तापमानात होणारा असामान्य असा बदल आहे. त्यामुळे काय होतंय, जगभरात हवामानावर परिणाम होतोय, परंतु भारतात विशेषतः पावसावर त्याचा जास्त प्रभाव हा दिसून येतोय. याचा थेट परिणाम भारताचा पाऊस आणि शेती या उत्पादनावर होतोय. आता काय होतंय, अल निनोच्या वेळी पॅसिफिक महासागरात समुद्राचं तापमान हे वाढतं आणि याच्यामुळे भारतातलं जे आपलं मान्सून वार आहे म्हणजेच पावसाळी वारा आपण म्हणतो ते कमजोर पडतात किंवा पावसाच्या वितरणामध्ये कमी किंवा अधिक प्रमाण असं होऊ शकतं किंवा अनियमितता येऊ शकते किंवा उशिरा पाऊस होऊ शकतो, म्हणजे हे अनिश्चित आहे. तर याचा परिणाम काय होतोय की पिकांवर ताण येतो, कमी उत्पादन आहे, पाणी टंचाई आहे, विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील पीक उत्पादकतेवर याचा प्रतिकूल असा परिणाम होणार आहे. अल निनो साधारणतः 2.5 ते 7 वर्षांनी येत असतो, त्याचा प्रभाव 9 ते 12 महिने हा राहू शकतो.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे काय वारं हे कमजोर होतं, त्यामुळे उबदार पाणी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात साचून राहतं आणि त्यामुळे हवामानाचं चक्र आहे ते पूर्ण सगळं बदलून जात. आता भारतावर पावसावर परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे आपण म्हटलं की पावसाचं प्रमाण कमी असू शकतं, पावसाचं वितरण सुद्धा अनियमित होणार आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता याच्यात असते. शेतावर याचे काय परिणाम होऊ शकतात, तर पेरणी तुमची उशिरा होऊ शकते, पाणीच नाही वेळेवर, पाऊस नसेल तर पेरणीवर परिणाम होणार आहे, दुबार पेरणीची तुम्हाला संकट ओढवू शकतं, पाण्याची कमतरता येऊ शकते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उत्पादनात घट सुद्धा या सगळ्यांमुळं होऊ शकते. महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा परिपाक चारा टंचाईवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे फक्त एकच बाब नाही, पाऊस हे आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे, शेतीशी निगडीत शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सगळ्याच बेसिक गोष्टींवर याचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. सगळ्यात जास्त आपल्या सातारा भागात तर सोयाबीनचं जास्त पेरणी होते, सोयाबीनवर सुद्धा याचा फटका बसू शकतो. कापूस आहे, तूर आहे, ज्वारी आहे, खरीप ज्वारी आहे, भात आहे, कारण भात तर आपलं मेजर पाण्यावर अवलंबून असणारं पीक आहे. खूप महत्वाची आणि प्रमुख खरीपची जी पीक आहेत ती सगळीच यावेळी आपली संकटात आहेत, हे शेतकऱ्यांनी अगोदरच याची जाणीव करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी काळजी पण घेणं गरजेचं आहे. आता अल निनोवरचा आपण शेतीवरचा परिणाम काय होऊ शकतो संभाव्य, तर पाऊस कमी होतोय मग उशिरा पेरणी होणार आहे, पावसाचं अनियमित वितरण झालं तर उगवण कमी होणार आणि तुम्हाला पुनर्लागवड करण्याची हे होणार आहे. जर खूप दीर्घ खंड पडला पावसात तर तुमची पिकं कोमेजून जाणार आहेत. तापमानात वाढ जर झाली, पावसाचं प्रमाण कमी झालं तर फुलगळ कमी होणार आहे, उत्पादनात घट, पाण्याची कमतरता भासली तर सिंचनावर ताण सुद्धा येणार आहे, चारा टंचाई निर्माण झाली तर तुमची जी जनावर आत्ता आहेत त्या पशुधनासाठी खाद्याचं प्रमाण कमी होणार आहे, कीड आणि रोगांमध्ये बदल होणार आहेत, मग त्यावेळी तुमचे तुडतुडे मावा यांच्यामध्ये वाढ होणार आहे, आर्थिक नुकसानीला तुम्हाला शेतकऱ्यांवर येऊ शकणार आहे, असे भरपूर दुष्परिणाम हे शेतकऱ्यांना दिसून येण्याची शक्यता आहे.
1: म्हणजेच या अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घेऊन खरीपाच्या पूर्वतयारीमध्ये नियोजन केलं पाहिजे.
2: अगदी अगदी
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी ही शेतीविषयक माहिती सदर आत्ताच आपण ऐकलं.
1: बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अज समझे।